एक्शन मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौ 29 वैशाखे 1948 अर्थात 21 मे 2026 सकाळचे 5:58 मिनिट झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारसभेला मेलवाद्यानं सुरुवात करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. भक्ती संताच्या कार्यक्रमात आपलं अभि मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला येत आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायला संत चोखामा यांना भंग संगीत राम ठक यांचं

लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. करमातली ही शेवटची रचना सुश वाडकर यांनी गायलेलं संत नामदेव यांचं अभंग आपण ऐकूयात. संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

0: भक्ती संगीताचा क्रम मंगलभात कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज कार्यक्रमात करीत आहोत मी याविषयी नेहा जवळे यांचे विचार.
1: मी पणा पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगात सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशांची टंचाई यात मुख्यतः साठवलेले आहे. या गोष्टी जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. पैशांचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातले जर पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही. आज दुसऱ्याला पैसा द्यायचे म्हटले मग त्याचा प्रथम आपल्या आणि लोभ उत्पन्न त्याच पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी होईल. नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंतांना देणे, पण हे करणे वाटते तितके सोपे नाही. कारण दुसऱ्याला देण्याकरिता पैसा मिळवा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसे देणे

0: करण्याची बुद्धी मारेल. म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा देताच नाही, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न होईल. त्या दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचेही मात्र नुकसान झाले. दुसरी बाब देहदुःखाची. त्याची देहबुद्धी मेलेली आहे, त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीवच होऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाही करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागते. समजा इतकेले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला देहदुःख भोगावे लागणारच नाही, असे कसे होईल? आज झालेली पोटघी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच. म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येणार नाही आणि पैसाही देता येणार नाही. अशाने जगाला सुखी तर करताच येणार नाही, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवती केल्यासारखे होऊन जाईल. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मुख्य कारण आहेत. एक पैसा आणि दुसरी विद्या. दोन्हींपासून मी कुठेतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ही घातकही असते. मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणातरी आहे असे वाटणे हिताचे. जगाचे अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त उभी झाला. देवाची ज्यांच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहिजे त्या भगवंत जास्त पैसा देतो. म्हणून मी पणा सोडावा आणि हे जीवन नश्वर आहे हे ध्यानात ठेवून जगावे. ज्याप्रमाणे प्रकाशाचे कार्य सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधारा कारण पण सूर्यच आहे. फरक इतकाच की प्रकाशाचे कारण तो सूर्य असेपर्यंत आहे आणि अंधाराचे कारण सूर्य नसणे आहे. त्याचप्रमाणे मनुष्य स्वतःला सृष्टीचा समजतो, पण मुळात तो कर्ता नसून तो केवळ या पृथ्वीवरचा प्रवासी आहे. लंकाधिपती रावण याच्याजवळ मीपणा असल्याने शेवटी रामाने रावणाला त्याच्या अहंकाराच्या दुर्बलतेमुळेच मारले. तसेच व्यक्ती देखील कधी रावणासारखा व्हावा तर वेळ त्या रामाच्या रूपात येऊन बरोबर खाली आणते. म्हणून मनुष्याने एकच भत राहणे गरजेचे आहे. सुख आणि दुःख समान वाटले पाहिजे, म्हणजे जीवन आपोआप सुख होईल. म्हणून मीपणाचा त्याग करावा, त्यासाठी विवेकाची गरज जोपासावी. काय सत्य काय असत्य, कोणते सार कोणते असार, या सर्वांचा वेकी विचारावा, म्हणजे मीपणा आपोआप नाहीसा होईल. जी ब्रह्मानुभव येण्यासाठी समरसता येण्याची गरज असते आणि समाधानासाठी निर्वाणेची गरज असते, तसेच मीपणा सोडण्यासाठी माणसाच्या वैचारिक पातळीत योग्य ते संस्कार आणि जीवन नश्वर आहे याची प्रचिती गरजेची आहे. मीपणाची भावना जेव्हा माणसाच्या स्वभावात येते तेव्हा ती त्या मनुष्या सत्कारांना पोखरत जाते. त्याला स्वतः पलीकडे काही दिसत नाही. मला कोणाची गरज नाही, सगळ्यांना माझी गरज आहे, अशी काही वृत्ती त्या व्यक्तीच्या अंगी रुजू लागते. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटले आहे की अधिक ज्ञान अहंभाव कमी करतो तर अधिक अहंकार ज्ञान कमी करतो. म्हणून उच्च विचारांची जोड आपल्याला मिळाली की मनुष्य हा जमिनीवर राहतो.
1: श्रुती होत होता चिंतन कार्यक्रमात मी म्हणा याविषयी नेहा जळे यांचे विचार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर प्रसारित करण्यात आला.

46 मिनिटांनी कृष्णी 10:45 मिनिटांनी आरोग्य धान्य समता 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबईकडून सहक्षेपित केले जाईल. 6:55 मिनिटांनी प्रभात 6:45 मिनिटांनी दिलखुलास हा प्राइवेट कार्यक्रम मुंबईकडून सहक्षेपित केला जाईल. 6:40 मिनिटांनी सुगम संगीत 8:15 मिनिटांनी हिंदी चित्रपट संगीत 8:40 मिनिटांनी कमर विश्व वसा विविध भारतीय प्रदान सेवेचा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाते. 10:00 हिंदी चित्रपट संगीत 10:30 मिनिटांनी श्रोत्यांच्या प्राणवर आधारित कार्यक्रम दसरिता 11:00 हे भजन 11:30 मिनिटांनी निशा जोशी यांचे विचार त्यांच्या आवडीची गाणी ऐकू शकाल. 12:00 महिलांचा कार्यक्रम मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. त्यानंतर विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. सायंकाळी 5:30 मिनिटांनी श्रोत्यांचे कार्यक्रम युवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जाईल. 6:30 मिनिटांनी शेतकरी बंधुभगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी श्रोते ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणार कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आजचे काही दिन विशेष. 19 मे 1973 भारतीय नौदलातील पाबुड्यांसाठी पहिला तळ वीरबाहू विशाखापट्टणम येथे उभारण्यात आला. टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी 1904 ला निधन झाले. नाटककार विजय तेंडुलकर यांचा स्मृती दिन 2008 त्यांचे निधन झाले. नाटककार सिद्दीक लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कारास सन्मानित करण्यात आलं. हे होते आजचेही दिन विशेष.

0: सकाळचे 6:40 झाले आहेत. आता एक कृषी वाणी.
1: शेती बंधू आणि भगिनीं नमस्कार. कालच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण उभ्या उत्पादक फळबागेतील मातीचे परीक्षण याविषयी जाणून घेतलं. चला तर अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात. फळबागना घात समजल्या जाणाऱ्या रसशोषक किडींचा जसे मावा, फुलटे, तुडतुडे, पांढरी बुरशी यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे बागेचे नुकसान टळतच शिवाय कीटकनाशकांवरील खर्चात बचत होते. अन्नद्रव्य कमतरतेमुळे होणारा रोग आणि विकृती यांचा प्रादुर्भाव कमी होतो. फळबागेचा उत्पादन खर्च कमी करता येतो. उत्पादन वाढतं आणि निव्वळ नफा जास्त मिळतो. शेतकरी बंधू भगिनींनो, उत्पादक उभ्या फळबागेतील मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची पद्धत याविषयी जाणून घेऊया. फळांचं उत्पादन देत असलेल्या उभ्या फळबागेतून प्रातिनिधिक स्वरूपात मातीचा नमुना घेण्याची पद्धत काही प्रमाणात इतर हंगामी पिकांसाठी असलेल्या प्रातिनिधिक नमुना घेण्याच्या पद्धतीसारखी वाटत असली तरी ती पद्धतीपेक्षा तत्वत वेगळी आहे. उभ्या फळबागेतील मातीचा नमुना घेता त्याची पद्धत अचूक असावी, अन्यथा माती परीक्षण अहवाल चुकीचा येऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी मातीचा नमुना अचूकपणे घेण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा.

0: जसे शेती विभागणी हंगामी पिकांप्रमाणे उभ्या फळबागांमध्ये सुद्धा मातीचा नमुना घेताना मातीच्या प्रकारानुसार किंवा गुणधर्मानुसार सर्वप्रथम जमिनीचा रंग चढउतार खोली इत्यादी बाबींमधील फरक लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेतांचे निरनिळे विभाग पाडावेत. एकसारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या भागाला एक स्वतंत्र शेत घोषित करून या भागांतून मातीचा प्राथमिक नमुना घ्यावा. शेतकरी बंधू भगिनी आजच्या कृषी या कार्यक्रमात आपण उभ्या उत्पादक फळबागतील मातीचे परीक्षण याविषयी जाणून घेतलं. चला तर उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात याच विषयावर अधिक माहिती जाणून घ्या. तोपर्यंत नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं हेमा बाहे यांनी.

आकाशवाणी चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनंपदा आणि त्यानंतर 6:50 मिनिटांनी परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबईहून सहक्षेपित करीत होते.

0: आगम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपला आरोग्य या विषयावरील माहिती स्वागत ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिकावर लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नवासन. हे आसन शस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटा झोपावे, दोन्ही हाताने सरळ वर उचलून डोळ्याकडे न्यावेत, दोन्ही हाताने तळवे घेऊन नमस्कार स्थिती घ्यावी, हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मन मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चुडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खाली व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवा वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा तिने ठेवावी. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येतात, माळ्या सुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदापासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल,

त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात, पाय, मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरिक इंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटवर झोपावे, कपाळ जमिनीला टेकले, पाय जुळलेले, बुटांकडील भाग जमिनीला चिटकला, हात शरीराला ठेवावे, हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे.

0: ला टेकले, पाय जुळलेले, बुटांकडील भाग जमिनीला चिटकला, हात शरीराला ठेवावे, हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे, हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे, हात ताळ सुद्यावेत, मन मागे झुकवावी, श्वास रोखावा, नजर एका बिंदूवर केंद्रित करावी, आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थित राहण्याचा सराव करावा, हळूवार श्वास सोडत मन पुढे घ्यावी, अलगद हात कोपऱ्यात वाकवेत, हळूवारपणे शरीर जमिनीगत आणावे, संपूर्ण शरीर जमिनीवर ठेवावे, हात शरीरा लगत घ्यावा, पूर्वस्थित येत आसनत व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघा, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच नार, फक्त पायात खांदितके अंतर घ्यावे, डाव्या खांद्यावरून मानगे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. ही क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखे, खांदे दुखे, सर्व्हाइकल स्लिप्स यासारखे विकारांवरही आज अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. ऑपरन गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते, पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकार दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयन स्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे, यांनी आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य याविषयी माहितीचा भाग 3 पण ऐकत होत तज्ज्ञ वर्षा लोंढे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी गाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिस या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमात सादर करे विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आहेत आणि ते नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, वीज प्रकल्प लावलेत, वर्षावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर दोन गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस कसा वापरायला सुरुवात केलेली आहे, तेव्हापासून आतापर्यंत 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झाली. त्याशिवाय इंधनाच्या वापरामुळे हवेत सोडून जाणारे वायू हे सूर्याची किरण होतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, आपण CO2 असं म्हणतो, त्या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ संबंधित, तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक काम करतं. जंगल झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सेपरेशन आहे किंवा आपण झाडे करतात, झाडं कार्बन डायऑक्साईड देतात, ऑक्सिजन तयार करून देत, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळे आपली जी जैवविविधतेची सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे

0: हे सगळे वातावरणामध्ये जे बल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड विश्वात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीची 1% जमिनी धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घ काळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण जीएसटीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलामुळे त्यांच्या सुपीकतेवर जमिनीची सुपीकतेवरती उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगल तोडीमुळे जैवविविधते मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगली वळ वन्यजीवांसाठी जर असंच पुरवत नाही तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध जातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे महत्वाचे वावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परत या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐका. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते जय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मी वाहिनी 537.58 किलो हर्ट्झ वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता थोड्याच वेळात दिल्ली
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. मुंबईहून प्रसारित कार्यक्रमच्या केंद्रानं सहक्षेपित केत सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत विक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. प्रभात कार्यक्रमात मी अर्चना झरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. शहो, आज भारतातील महाउद्योजक दूरदर्शी विचारवंत आणि समाजसेवक जमशेदजी टाटा यांचा स्मृती. जमशेदजी टाटा यांचा जन्म 3 मार्च 1839 रोजी गुजरातमधील नवसात हे झाला. लहानपणापासूनच बुद्धिमान मेहनती आणि दूरदृष्टी असले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. व्यापारातील अनुभव घेतल्यानंतर त्या स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात भारत इंग्रजांच्या अधित्याखाली होता आणि देशात मोठ्या उद्योगांची कमतरता होती. जमशेदजी टाटा यांनी भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, भारतीयांना रोजगार मिळावा आणि देश आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती करावा या उद्देशाने विविध उद्योग उभारले. त्यांनी सर्वप्रथम कापड उद्योगात यश मिळवलं. कामगारांच्या सुविधा आणि कल्याणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिलं. कामगारांसाठी चांगलं वातावरण, आरोग्य सुविधा आणि योग्य वेतन देण्याची संकल्पना त्यांनी त्या काळात मांडली. श्रोते हो, जमशेद टाटा यांचे सर्व मोठं स्वप्न म्हणजे भारतात लोखंड आणि पोल उद्योग उभारणे. त्यांच्या स्वप्नात पुढे टाटा स्टीलची स्थापना झाली. तसंच त्यांनी जलविद्युत प्रकल्प आणि उच्च शिक्षण संस्थांची संकल्पनाही मांडली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सारखी जागतिक दर्जाची संस्था अस्तित्वात आली. मुंबईतील ताजमहल प्लेस हे एलिफंट हॉटेलही त्यांचं देणगी आहे. श्रोते हो, जमशेदजी टाटा केवळ उद्योगपती नव्हते तर ते समाजहिताचा विचार करणारे महान व्यक्ती होते. शिक्षण, विज्ञान, उद्योग आणि समाजसेवा याचा समन्वय साधून त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी आयुष्य समर्पित केलं. त्यांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. 19 मे 1904 ला त्यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या कार्यामुळे त्यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं. भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात त्यांचं योगदान अमूल्य आहे. संपत्ती कमवणारे अनेक असतात पण समाजासाठी मूल्य निर्माण करणारेच खरे महान ठरतात हा महत्त्वाचा संदेश देणारे जमशेद टाटा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

शुभापन ऐकत होतात कार्यक्रम सुभात. अखाने निविद अर्चना चौधरी यांनी होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊ आकाशवाणीच्या जयपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: करा आणि प्रश्न विचार
0: 0772254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो रुचा धावपळीत धावून स्वतःसाठी दोन क्षण काढला आणि याच साठी तो एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम चला बोलता रस्त्यावर चालताना कोणत्या परिसरात बाजारात किंवा दुकानात आम्ही बनणार आहोत थेट तुम्हाला काही हलक्या फुल गप्पा काही रंजक प्रश्न आणि तुमच्या मनात दडलेलं आवडताना तुमची गोष्ट तुमचा आवाज आणि तुमचंच गाणं ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम जाता बोलता
1: आकाशवाणी चंद्र केंद्राच्या माध्यमातून वैद्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक

0: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सब मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: ब्लू सेल, CGHS, रेल्वे, PGY आणि ESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध. इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
0: आझाद विद्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाठी कार्ड
0: आगे खात्री, मानवटकर हॉस्पिटल.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मत न्याय बंधू या मोबाईल ऍपवर किंवा www.robono-ej.in या वेबसाईटवर मिळवू शकता.

0: त्यानंतर 7:29 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई राहून सहभागी केला जाईल.
1: आकाशवाणीचं हे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि सेकंद झालेत. नंतर काही क्षणात प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
2: मैत्रिणी, 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं, त्यानिमित्तानं ज्ञान प्रबोधिनी संस्थे

0: स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तरी महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
0: मैत्रिणो, याशिवाय जरूर का संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे खोपट बांधलं होत ना
3: आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होत.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शाल. सूत्रसंचालन प्राची पनस्पे, सारकर्त्या निलिमा प्रवर्धन.

0: इंध संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी. सक्रिय भागदारी. थोडं सिग्नल थांबात आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल पर्यंत बंद ठेवा. जर नाल बचत इंधनाची बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा. प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई तर मग इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे प्राची वर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या नृत्य युद्ध नौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुढून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून सोलापूर अहिल्यानगर ठाणे जळगाव सांगली सातारा नांदेड यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जून पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभारत आहे. शिरडमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहत उभारण्यात आल्या उपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब ओर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषद दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी

शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्ज मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे निर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शहर समितीची बैठक पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटनासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं. काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनापुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक उपग्रहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प करत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संप कोकण किनारपट्टीच्या शिरपेत यानिमित्त आता मानाचा तळ रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौशाली सेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा निरोक तिबगृहाच्या समुद्राशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौके पाणी भरून नौका समुद्राशी स्थापित करण्यात आली. गेले 9 महिने गुलदार विजय बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टग बोटीनं ओढ आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रूपांतर समुद्राखालील द्वितीय अंडर वॉटर म्युझियम करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर त्या ठिकाणी प्रवाळ माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्य हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानतोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यापुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्ग निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक युवराज मोडगावकर या पुण्यात ताब्यात घेतलं. दिल्लीतील हाऊस एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोठ्या चौकशी 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ दिली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते

0: काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे मंडळावर दर महिन्यात 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढा निर्णय घ्यावा लागू शकतो असं नाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रति क्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच काळ खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानीवजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 20 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौलाच्या नियुक्त युद्ध नौकेचं रूपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र ताशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गालक शिवराज मोटेकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शततारांची संतूर असो
2: मंगल सई
1: लावण्यमय लावणी असो की भनी ठेका आकाशी आवश्यका.
3: 2020 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या मुख सुवर्ण गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदाते आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
3: मैत्रिणी याशिवाय जरूर का संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व लेखन सौम्या कुलकर्णी सहभाग पुण्या कुलकर्णी आणि अपना जोग यांचा.
5: हे जे खोटं आम्ही बांधलं होतं ना, मी आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथम केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरत्या नीला पटवर्धन.
6: यानंतर उद्घोषणा लगेच.

0: हजारो संकट आणि एक अढळ विश्वास आकाशवाणी
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेतात बांधापर्यंत आपत्च्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईनची भूमिका
0: अवश्य संकटातील सोबती विशेष रूपक
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती
2: श्रोते हो मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं त्यातून मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेचे असते कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा भैय यांच्या संवादातून आपल्या हेच जाण
3: माझी देवाकडे ही प्रार्थना आहे आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्ही अशीच मुलं घडवण्याची ताकद आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांनी टिकून राहतो
2: अवशायिका दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवार 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍपवरही
4: मन की बात है जन जन की सभी की अपनी सी संघर्षों कुछ किस्से कहानी सफलताओं की अनभी विरासत की उम्मीदें नए भारत की महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल आंचल से विंध्याचल के आंगरक ब्रह्मपुत्र घाट से हिमालय विस्तारक हुई है मन की बात प्रधानमंत्री के साथ तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर इसके अलावा आकाशवाणी दूरदर्शन यूट्यूब चैनल और प्रसार भारती ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात

0: श्रोते हो नमस्कार. माही व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रम निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मुळामध्ये ना एक प्रश्न छोटासा येतो की आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन कधी कधी खोटे येत, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे ते अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 8 कोटी लोक असतात तर त्याच्यामधले साधारण 550 कोटीच्या वरती आणि भारतले साधारण 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्टले आहे. इंटरनेटने त्याचा अर्थ असा आहे, एकतर सोशल मीडियावरती उपस्थित आहे किंवा सोशल मीडियाचा वापरतायत, नेट बँकचा वापर करतायत किंवा कुठला सोशल मीडिया वापर असा अशा

0: प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये एखादी छोटी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो ती काय करतो की तुम्हाला तुमचं नाव आहे, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तो एक पट्टी देऊन टाकतात. कारण का ती गिरी म्हणते, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एका हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमर रिव्ह्यू काय आहे, एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेले तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जात. आणि मग त्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेलमधून तुम्हाला काही ऑफर्स सुरुवात होते. ही त्यांचा इंटरनल भाग आहे. हा जो ड्राय कुठं कुठल्या तरी सर्व्हरती कुठल्या डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर कधी कधी डेटा ब्रीच होतो, मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला, किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टिप्लेक्स मधला, किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्ट मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्याच्या अकाउंटला ते गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या फिंगर पण असते. तर हा जो डेटा आहे ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे.
1: अच्छा.
0: बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा गहाळ होत हे तुटलेले फुटलेले फोन गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जाऊ. तुमचे मध्ये जे काही मोबाईल मध्ये सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क म्हणून एक प्रकार आहे. डार्क म्हणजे कसं आहे की त्यामध्ये कुठला व्यक्ती ज्यावर डार्कवरती ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच क्लोअर होत नाही. ते मल्टी एअर व्हीपीएन स्ट्रीम असतं की ज्याच्यामध्ये तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध शकत.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्कवेब वरती आली आहे त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचं डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा आहे एखाद्या व्यक्तीला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक किंवा आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतात. पंचवीसच्या वर गेला की माणसा सामाजिक कार्य करायचं, सोसायटीने जायचं आहे, असं काही तर त्याचे किंवा पंधरा वर्षाच्या वर गेला की तो आणखी छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल, माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सगळं निघाले तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव.
1: अच्छा.
0: फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली तो पलीकडे असतो तो मुलगी असेल आणि ती व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळे तुमच्या सहा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. मग कधी कधी आपण काय करू, फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे खात्रीशीर आणि आपलं
1: हक्काचं
0: व्यासपीठ आहे, आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आम्ही एअरप्लेन मध्ये बसलो, फोटो काढला त्याच्यावर टाकला, उन्हात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा तर कार्यक्रमाला गेला तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बरं कसं असतं त्यामध्ये लोकेशन टॅगिंग पण येतं. गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. हे सोशल मीडियावर जे आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत. हे फक्त सेन्स करतात की मुंबई लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणात कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे उडा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे उडा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा

0: कलेक्शन सेंटर्सच्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती म्हणजे आपल्याला वाटतं की फेसबुक बघतो मला फोकस आहे मला कशी द्यायला लागत नाही, ते व्हॉट्सअप वापरतो, इंस्टाग्राम वापरतो. जगभर 37 प्लॅटफॉर्म्स आहेत, चिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय लोक वापरतात, काही समाजकार्यामध्ये असणारे लोक वापरतात. मग हा चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेट कलेक्ट करतात.
1: अच्छा,
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सर्व गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा,
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं समज नाही, ती माझी पार्टी आहे, गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलंय, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा तो त्याच्यावर ठेवलेला आहे, त्याला कसा जाऊ शकतो, माझाच आहे ते खरंच आहे माझं हे विश्वासघात.
1: अच्छा,
0: कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, तुम्ही मोबाईल, ही एक एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 crore लोकांना संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 crore लोकांना रोज संपर्क करतात सर्वे.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कोणा ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांचे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवता येईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमचे कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येता दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरायच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ या महिन्यानी किंवा इतक्या वर्षांनी किंवा या बँकपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला पडतो, बरी लोक बळी पडताना त्याला दिसतात. आपण त्या स्कीमबद्दल आपण काय सांगाल, हा पण एक खरंचा साहेब गुन्ह्याचा आहे.
0: हे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ह्या काही योजना येतात ह्या पूर खोट्या आहेत, त्यातली एकही नाही. एसआयपी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो सायबरच्या मध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्याने काय केलं तर की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक वेगळा असतो की आता जरी आपल्याकडे कसं आलेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आपला इंग्रजी बोलतो मी तो खोटं खोसू शकत
1: नाही,
0: एक सामान्य समज आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असे आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात, काही लोक इंग्रजी काढून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं होतं या म्हणून पण ऐकत राहतो. असं करत त्याच्यात तुमचं कम्युनिकेशन वाटतं, कम्युनिकेशन म्हणजे बघायचं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू करतात की तुम्हाला टिप्स द्यायला लागतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही ते पैसे गुंतवा, तुम्ही ते पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोक वाटतं की फ्रीज चाललेले असतात आणि तेच असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्या लक्षात असत की त्याच्यावरती आणखी मग तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातो, एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप घेऊन जातो, त्या व्हॉट्सअप मध्ये परत 40-50 असतात, त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार आणि काही सायबरचे इन्व्हेस्टमेंट विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार करतो, मी 1 lakh गुंतले मला 1.5 lakh, मी 2 lakh गुंतवले मला 3 lakh मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असत ना बँकेचे, तसे SMS पण त्यावरती फॅब्रिक कोण त्यांना दाखवतो, माणूस खुलतो. मग काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम दिला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खरी पडल्यानंतर असे पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे कशी क्लासिकल एक्झाम्पल असलेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरी मध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म माझ्याकडे आलेली होती, तर त्यांनी असं सांगितलं की त्या फ्रॉड झाले. तर कशी सुरुवात झाली तर त्यांनी सांगितली की मी पहिल्यांदा खात्री दिली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंट टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटमधून माघार घेतले, परत दुसरे 100 रुपये टाकले, परत पैसे माघार घेतले, परत मी ते गुंतवले, मग माझे पैसे 9000 रुपये झाले, ते 96 पण पैसे परत मिळाले. मग माझी तरी पटली की हे बरोबर आले. मग काय केलं, ते गुंतवले, त्यांनी 24 lakh रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना तरी 1 crore पैसे मिळणार. त्यांनी विचारला आता पैसे घ्या माग, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 lakh रुपये भरावे लागले.

0: साठी टॅक्स आणि इकडे तिकडे आहे, नाही आहे माझ्याकडे पैसे होण्यासाठी, मॅडम एवढे होते मी उठवले तिथून फोडत घेण्याचा. आणि त्यांना कळालं त्यांची चिविकाला फसवणूक झालेली आहे. सायबर नेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात. युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला क्षमता येईल. तर जो तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तो पण त्यांचे डायलॉग ठेवायचा आहे. तिथं खेळच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत बोच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील, व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे सगळं उठ आहे. ब्लाइंड लाईन म्हणतो की सगळं उठ आहे. सोशल मीडियाचा वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण रिफाय करून घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हे खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुड आपला निरोप घेते. नमस्कार.

0: Valgit.
1: दहावीनंतर काय करायचं याचा विचार करताय?
2: मग ही संधीच्या साठी भारत सरकारचे पेट सेल इन्स्टिट्यूट पेट्रोकेमिक्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी पेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
1: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण 60%हून प्लेसमेंट.
2: अंतिम सत्रात इंटर्नशिप 22,000 रुपये स्टार्टची सुविधा.
1: 12वी किंवा आयटीआय नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश. स्कॉलरशिप उपलब्ध.
2: आज ऑनलाइन अर्ज करा 9661047.
3: मार्टकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मस घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरचा ताजाच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक, बीएड नर्सिंग, फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9041144. शिक्षणातून निशाकडे जाऊया. मानवटकर कॉलेज
4: आकाशवाणी चंद्र केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
5: आम्ही सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: स्वतःच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.
6: अकरावी बीए, बीकॉम आणि बीएससी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क कर डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.
7: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
8: एनबीए एग्रिगेटेड
7: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
8: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 300 इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
7: मधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस असेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था
8: बजाज पॉलिटेक्निक,
7: बालाजी वार्ड, चंद्रपूर. संपर्क
8: 9009449.
9: 10 झाली, 12 झाली, आत पुढे काय?
10: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर तू तुझं आहे.
11: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण किंवा माझा मित्र आहे म्हणून करी निवडतात आणि मग रिग्रेट करतात.
12: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
13: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
12: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर एका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा.

0: बजाज ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट से यशोदरा बजाज कॉलेज फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकाची परंपरा फार्मा क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स चला तर प्रवीणाकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प रोड चंद्रपूर संपर्क 9375762 18 आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCCGHS रेल्वे PMAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेटा मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचे ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडसह अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी, सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCCGHS रेल्वे PMAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेटा मानवटकर स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचे ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
2: श्रुती हो ऐकता आहात सुगम संगीत. यानंतर विक्रमात येत आहोत माझ्या फेनाने यांनी गायलेलं हे गीत.
3: प्रत्येकाच्या विषयणाऱ्या आगळ्या वेगळ्या आनंदात क्षणांची ही कविता. अत्यंत आतुरने अगदी बेचैन होऊन आपण वाट पाहत असतो ती गोड वार्ता अनपेक्षितपणे कानावर येते. मन एक बाजूने उलसित आणि एका बाजूने भांबावलेलं असत. क्षणभर काहीच उलगडा होत नाही. शंकरराम कळले सारे मी कळे नाही, कळले सारे मी कळले नाही, अबोध मनाची हसली जुई, माझ्या दारात चिण्या आल्या, अबोल काहीसे बोलू गेल्या.

चार्ली चॅपलिनची आई एक प्रख्यात बॅले गायिका होती. गात असताना एकदा तिचा आवाज ओपेरामध्ये चिरकला. तात्काळ समोरच्या प्रेक्षकवर्गानी हल्लकल्लोळ सुरू केला. प्रेक्षकवर्ग गडही मारू लागले. तिची ती अवस्था 5-6 वर्षाच्या छोट्या चार्लीला बघणं. तो विंगेतून हसत हसत पुढे आला आणि विचित्र रंग विक्षेप करू लागला. ते पाहिल्यावर प्रेक्षकांची नजर साहजिक त्याच्याकडे वळली आणि ते विचार करू लागले की गायिकेचा मुलगा काय बरं करतोय. चार्ली चॅपलिननी त्या अंग विक्षेपांबरोबर त्या चिरकलेल्या आवाजाची पट्टी पकडून विचित्र आवाजात गायला सुरू केलं. आणि या क्षणी आईच्या आंतरिक संवेदनेतून आपल्याला चार्ली चॅपलिनचा एक महान हास्यनायक मिळाला.

श्रोतेहो या बद्दल सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत होत नमस्कार. सुगम संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळ ठीक आठवत आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षित करीत आहोत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: तो आपली आवाज
0: मला फोन करायचा आहे मला फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश हेलो आवाज या कार्यक्रम
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 0617224734 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगते
1: प्रत्येक मंगळवारी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायला महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण गाऊ शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे
1: सांग ना प्रत्येक गुरुवारी 11:30 ते 12 वेळेत
0: हॅलो

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते.
3: जाणकार ना सक रहा.
4: दहावी नंतर काय करायचं या विचार करताय?
5: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारचे पेट सेल इन्स्टिट्यूट पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सिप चंद्रपूर ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
4: प्लस इंजिनिअरिंग आधुनिक उद्योगाभिशिक्षण 96% अधिक प्लेसमेंट.
5: अंतिम सात इंटर्नशिप 20,000 रुपये स्टाइपेंड सुविधा.
4: 12वी किंवा पीआय नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश. स्कॉलरशिप उपलब्ध.
5: आज ऑनलाइन अर्ज कॉल 9664104700.
6: श्रोते हो, रोजच्या धावपळी थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
7: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम. चलता बोलता रस्त्यावर चालांना
6: लेच्या परिरात
7: भारत किंवा दुकान
6: आम्ही भेटत आहोत
7: थेट तुम्हाला.
6: काही हलक्या फुल्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवड गाणं,
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज,
7: तुमचं गाणं
6: ऐकत राहा आकाशवाणी चंद्रपूर केंद्राहून.
7: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम चालता बोलता.
8: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
9: आज कर साइज नंतर तू झपाय.

0: बहुत विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
0: प्रत्येक फील्ड अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअर ना दिशा. आकाशवाणीच्या पूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्येक चंद्र केंद्रावर आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबत फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
4: हॅलो
5: हॅलो फरमाईश.
4: हॅलो
5: हॅलो आवर.
4: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचंय.
5: कुठे?
4: हॅलो फरमाईश आणि हॅलो आवर या कार्यक्रमात.
5: वा छान.
4: अरे कुठे? आणि फोन नंबर
5: 0712254334 या फोन नंबर वर.
4: आता वेळ सांगून
5: प्रति मंगळवारी सकाळी 11:30 या वेळेत फोन करायला. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली म्हणजे मराठी चित्रपट त्यांची आवड पण कळवू शकतो.
4: वा मग ते गाणं ऐकायचं कधी ही सांगून
5: सांगतो ना. प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 या वेळेत.
4: हॅलो श्रुती हो, आपण ऐकता आहात हिंदी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि मुख्यांच्या स्वत संत आनंद यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना आहे.

आकाशवाणी विजयाश्मी साळवे आपल्याला वाचत आहे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वे येथील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर लोकांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशीसाठीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी चालक शिवराज मुळगावकर या पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमध्ये 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योग स्नेही वातावरण प्रतिभावान शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्या भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी आरोग्य क्षेत्रातील नवकल्पन आणि हित तंत्रज्ञान यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वे भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदी सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा संरक्षण शाश्वता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमध्ये अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांत प्रथम वार न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शेडीमध्ये सगळी विहीर औद्योगिक वसाहत उभारण्यात

आलेल्या तोपोळा उत्पन्न प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगरला देशील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोफोर्ज लिमिटेड संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीश यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजन आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीश यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्याय चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशिया तेलावरील निर्बंधांतून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्ग वाहतुकी असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जून पर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबननच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी उत्तर पूर्व प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यू आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपोटी प्रकरणी केंद्र अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिक्षण वर्गाचा संचालक शिवराज मोठेगावकर काल पुण्यातून ताब घेतलं. दिल्ली राऊज अनु न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोठेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या शिक्षण केंद्र शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना त्या 25 तारखेला जाहीर होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20 टक्क्यांची वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यासारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

अपघातात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पार जिल्ह्यातील हनीवरीज कांद्याकळी लग्नाच्या वराचा ट्रक आणि कंटेनर एकमेका धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ राजस्थान उत्तर प्रदेशच्याही भागात रात्रीही उष्ण कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेट केरळम लक्षद्वीप ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू पुदुच्चीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थित. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक युवराज मोटेगावकर या पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी चंद्रपूर हे सकाळी 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत विक्रम कामगार विश्व. आज कार्यक्रमात ऐकवित आहोत भाकरी कथा शालीन दानव यांची.
1: कथेचं नाव आहे भाकरी. किनाच्या वडना लाकूडळ्या गावात सर्व लोक न्यायचे. त्यांचेही म्हणणे बरोबर होते. कारण किसनचे वडील गावकीचं काम करून रोंदारीचं काम करून त्यातूनही सळ काढून गावातील सर्वांचे लाकडे बोलून द्यायचा. त्यापायी पोटाला भाकरीवर आपल्या धोत्र फाटक्याभरात ओंजळभर दाणे बांधून ते घरामध्ये उन्याला पुरे व्हायचे. त्यातही कुण्या पाटलाच्या घरी लगीन असो, कुण्या शेडच्या पोराचं बारसं असो, कुण्या पोराचा नव असो, त्या घरी किसण्याचं वडील दिवसभर लाकडं फोडून अंगातून घाम येईपर्यंत काम करायचा. त्यातच 8-8 दिवस लाकडं फोडून आपल्या कुटुंबाचं पोहरायचं. आपलं जीवन म्हणजे लाकडं फोडणं हेच त्यांच्या बी झालं होतं. किसण्या वडिलां नाव तात्या, पण सर्व गावकरी तात्या नावाने हाक मारायचे. तात्याडानी त्यातच सकाळपासून दुपार होईपर्यंत गावचं काम करायचे. मग दुपारचा तुकडा आखून तातोबा इट्टल शिजीच्या घरी लाकडे फोडायला रोज जात होता. रात करून येत होता. आपल्या फटक्या पत्रात भाकरी व लोडक्या चिळपात आम्ही वरण घरी जात होता. त्या दिवशी किसण्याच्या आईला रानातून रोजंदारीचं काम करून यायला फारच उशीर झाला होता. आईला वाटायचं आपल्याला फार वेळ झालाय आणि त्याला तिच्या मनातून प्रतिउत्तर यायचं ते घरी येत घरात पोहोचकडं बघ नटकावर पोरे तशी काय उठी झोपणार नाही अशी ही जीवनगाथा रोजची होती. पण आज तिला रोजच्या पेक्षाही फार उशीर झाला होता. उशीर तरी की म्हणावे, रात्र झाली हो म्हणा ना. जेवणाची ती वेळ होती. आकाशातला चंद्रचा वर आला होता. तरी किसण्याची आई रानातून घरी आली नव्हती. ती आपल्या नवऱ्यावर भरोसा ठेवती. पण त्या दिवशी एका पाटलाच्या वाड्यात लग्नाची जात लाकडं पाहिजे म्हणून तात्या सुद्धा रात्र झाली होती. घरी किसण्या आणि त्यांची सगळी भावंड आईची वाट बघत होती, वडिलांची वाट बघत होती. घरात अंधारा जाळं पसलं होतं. किसण्यानं शेजारी आलेल्या यमबाईच्या घरून 2 वेळा दिवा लावून आणला. पण घरात येण्याच्या अगोदरच वाऱ्यानं हुंकर घालून बंद करून टाकला. सर्वत्र काळ पसरला. किसण्याला अपयश येऊन त्याची अवस्था पिल्याला पाहून हारीने झळकावी अशी झाली. घरात काळ जास्त झाला. बाहेरच्या अंगणात किसण्यानं पाळलेलं कुत्र सुद्धा खाला न मिळून घरांची चाव घेत होत. किसण्या त्यांच्या लहान भावंडाचे लक्ष आजी आणि बापर वाटेकडे लागले. पण रात्र झाली तरी चालेल ही चिंता त्या

कोवळ्यांच्या मनावर निर्माण झाली. बरं टोपल्यात भूक भागवायला दिन होतं, तो रिकाम झालं होतं, धाकटी भावंड वाट बघ दमून गेली होती. ते तसेच उपाशोटी घराच्या छपरीत बसल्या जागी खाली पडली. केविलवाणी अवस्था पाहून किसनेच्या मनात कसतीच झालं, पण काय करणार, दुसऱ्याच्या घर मागून आणलं आई राघवे, त्यांच्या मनामध्ये भीती. त्यामुळे त्यांची अवस्था केविलवाणी झाली. आता आई येईल, आता थोड्याच वेळात बापी येईल, झोपू नका. कितीतरी वेळा लहावानं किसण्या बजावलं, पण ह्याचा काहीच परिणाम झाला नाही. ते लहान यू अखेर झोपून गेली. किसण्याचे डोळे दाराकडे आले, भुकेच्या आंबया देत आडताळ्या सर्व खाली आडवी झाली. तोवर आई अन थोडी बहीण माधवी दारात आली. आईने गडबडीतच दारात पाय टाकला. पाय टाकताच तिने मोळीच्या आडव्या सोडल्या, छपरात आली. काय की घरात कसं हवं म्हणून जरा छपरातील बादलीतलं पाणी डोक्यावर घेतलं, गुरलागला ती एकदम मुलाची आठवण झाली. ती हात डोकावलं, अंधार लागलीच आवाज दिला, तो किसने आला. किसण, अरे किसण, घरात अंधार आहे, दिवा बी लावायचा ना काय. किण्याला आईचा आवाज कानी आला. आवाज ऐकून त्याला झाली, डोळे उत्कारच बोलला. हे मी दोन तीन वेळा या मावशीच्या घरातून दिवा लावून आणला, वार इजवून टाकला, मग मी काय करू. तसा किसण्यांचा आईन उत्तर सवाल केला. पोरं कुठं आहे. आई ती तुझी वाट बघून झोपू गेली. आई थोडा श्वास घेऊन पुन्हा विचारलं, काय रे. त्याने भलं बिलं घ्या, काय खाणार, भाकरीचं टोपलं रिकाम होतं ना. किसण्या उत्तर ऐकून आई गप्प झाली. किसण्यांचं बरोबरच होतं, तिला कळलं असावं, त्यामुळे तिथेच बोलचाल बंद केली. मग ती माऊली उठली, पाण्याच्या घागरच्या मग्यानं थोडं पाणी घेतलं, चुभरली, त्यात थोडी प्याली. तिचे लक्ष दिकडे गेले. दिवा घ्यावा म्हणून ती यमुनाच्या घरी गेली. तेथून बा लावून आणला. नख प्रकाश पडला. त्या प्रकाशात उघड पडलेली बा पाहून तरदा त्यांच्या जवळ जाऊन गेली. त्यांच्या अंगावर आपले हात फिरवले आणि किसण्याला आली. किसण, ही पोरं अशीच पडली, ती झोपली तर गोधळी तरी कायची नव्हतं रे. या प्रश्नांची उत्तर किसण देऊ शकला नाही, तोपच बसला. हे गप्पपणाचे क्षण पाहून बोलली, किसण झोपलास का रे, अरे थोडं थांब, खायला दे मग झोप. माई आता मनात होती, काय वा पोरं बकरीनं खरा झोपली आणि तुझा चुप बसलास. किसण्या त्या नाहीत का रे. किसण्यानं उत्तर दिलं, नाही बतालेच नाही. हे उत्तर ऐकून कट बोलण्याचा पाल फुटला. ह्याचं काम ठोरावं नाही, दुसऱ्याच्या कामातलं काही इकडचं सुरूनच जाईल. बोलतो का चुली सरपण घाल. चूल पेटवली तेव्हा दारात पाय वाजल्याचा आवाज आला. तो आवाज तातोबास होता, हिनं ओळखलं. किसण्यानं लक्ष गेलं आणि म्हणाला, आय आय बाबा आले, बाबा आले. उत्तरपल्या जागेवरून उठलं, त्यांच्या पाशी गेलं. किसण्यानं पहिलाच प्रश्न बाबाला केला, बाबा काय खायला आणला का नाही. तातोबा बोललाच नाही. तातोबा आतमध्ये आला. तसा आईनं प्रश्न केला, का तरी यायला इथं का उशीर, अहो येऊन तरी काय केलं असतं. त्या इट्टलाच्या पोरीचं लग्न ना, बसलो लागलं उडत लगे नाही त्यांच्या पोरीचं चार दिवसानं. परी पोर आहे, घरातला नाही, याच आहे. अशी बायकोची झड पाहून तातोबा शांतच बस. तू बी खरं आहे मत, पण गावकीचं काम केलं हवं ना. आता लगीनच आहे या इट्टलाच्या पोरीचं. त्या निमित्ताने आपल्या पोरायला खायला लागलं गोड धोड, आणि त्यानिमित्तानं आईनं यावर जाब दिला. जो आणि चुलीतल्या लाकडावर फुंकर दिली. तातोबानं आलेल्या भाकरीकडे ती लक्ष जाऊन तिला हाय म्हटलं. भाजीच नसल्यामुळे ती जराशी पुसली. मग पटकन लक्ष आलं की चुलीत घातल्या सरपणात काय उपयोग करायचा. इकडे तिकडे पाहिलं, शिक्यात थोडा कांदे दिसले. तिने थोडा विचार केला, जेवढा बहुत वेळ झाला आहे, पोरं भी घोर झोपून जातील. वा

आपल्या भाकरी आहे कांद्याची सारी चढीस लहानांना भाकरी पण खाऊ घाला उपाशी राहिलो ते चालेल असून चटणी बनवायला सुरुवात केली. भराभरा तापले डब्यातलं तिखट काढून लहानशा भांड्यावर आणले चटणीचा खान सुटला ती लहानशा ताटात टाकली आणि आल्या भाकरीची आवड करून ताटात आणली. बाणा जागेनच गेली पुरं जाम झोपली होती. तुबानी सुद्धा पोरांना हलवून हलवून उठवली पण पोरं का झोपेत होती. किसनाही झोप सतावत होती. त्याला उठवलं त्याच्यासमोर ताट आहे पण तो सुद्धा पेंगतच होता. झोपेत एका बाजूला कणत होता. कशीशी चार घास त्यांनी मारली आणि तो पडला. लहानशा मिटूना बरडा फोडा कसाबसांचा हट्ट आई पुरवला त्यानं बी घास खाल्ला तो बी झोपून जा. मग उरली भाकरी आण.

0: चार घास मारली आणि तो पडला. लहानशा ऋतून हरडा फोडा कसा बसायचा हट्ट आई पुरवला. त्यानं बी घास खाल्ला तो बी झोपून जा. मग उरली भाकरी आणि चटणी आईने आला नवऱ्या पाडली. तातोबा बायकोला एक सवाल केला, काऊ तुझ्यासाठी नाही ठेवली? ह्या प्रश्नाला काय उत्तर ना. तिच्या डोळ्यात अस चमकलं. तिने आपल्या नवऱ्याला न दिसू देता पडोशाला होऊन पदरी पुसून टाकली. प्रश्नांचं उत्तर द्यावं म्हणून ती कसं तरी मिळली. तुम्ही अगोदर घ्या, तातोबाचा घास ताटातल्या हातातच राहिला. त्याच्याही डोळ्यातून गंगा यमा तरळ मार्गाने वाहू लागल्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत होते कामगार विश्व या कार्यक्रमात शालिनानो द्रावती यांची भाकरी ही कथा. कार्यक्रम आकाशवाणीच्या चपूर केंद्रातून प्रसारित करण्याला

0: लसा न्याय सर्वांसाठी कायदे विषय प्रतीसाठी संपर्क सा 1500 वर
1: मानवत कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग फार्मसी क्षेत्रात पुढील करिअर साठी अर्ज प्रवेश घ्या बीएससी नर्सिंग जीएनएम नर्सिंग पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी बी फार्मसी फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षी थेट प्रवेशची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि लीगल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9491144 शिक्षणातून यशाकडे जाऊया मार्कर कॉलेजकडे बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोदा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकाली परंपरा फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स चला तर प्रवेशण्याकरता त्वरित संपर्क करा यशोदरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प रोड चंद्रपूर संपर्क 9313576218
2: 10 लाखांची लॉटरी मला
3: फसव्या फर्स्ट पासून सावधान
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
6: मानवत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
6: सर्व उपचार सेवा मॅमोफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे DMJY आणि EASIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
6: आज भेट द्या मानकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचे ठिकाण
6: आरोग्याची खात्री मानकर हॉस्पिटल 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात आलेली
1: एनडीए एग्रीकेट
6: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
6: यामधील अनुभवी प्राध्यापक सर कॅम्पस प्लेसद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क 9209441985

0: एक बेताल चेयर
1: में के इसे कोए में एक मासूम सा बच्चा।

क्षितिज नहर से ध्वनि लहरी वर आकाशवाणी से चंद्रपुर केंद्र आहे काल जे ठीक 10 वाजे आहेत ऑल इंडिया रेडिओच्या 90 दिन निमित्ताने विशेष मालिका संकटातील मुक्ती मुंबई केंद्र सहक्षेपित करीत आहोत.

0: हजारो संकट आणि एक अढळ विश्वास आकाशवाणी
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणी निभावलेली लाईफलाईन ची भूमिका
0: अवश्य ऐका संकटातील सुती हे विशेष रूपक
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
2: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाही आमची यंत्राची घोषणा आलीच प्रसिद्ध करीत आहोत सरटातील सोबती

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहिती कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणी बजावल्या अतुलनीय ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन आहे प्रीत किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे आदरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रेहो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भक्ताच्या कोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांचा साक्ष आहे. आवाज केवळ लहरीच्या स्वरूपात वास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंद मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीने आपला प्रवास सुरू केला तेव्हापासून आजच्या न्यूज ऑन AIR या ॲप पर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी दोन येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले. केवळ बातम्याने आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेला प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात, धीर देणे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारत लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्या रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. ज्या शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहराने ब्लॅकआउटला जायचा, तेव्हा लोक अंधारात एक रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदनांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढची जिद्द निर्माण करायचा. त्याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज्य है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो उसका पूरी तरह से मुकाबला कर सके. आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें, दो नारा अगर आप लगाएं

0: असली नारा है आज देश की जरूरत मुताबिक, एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का। ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी, एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद नारा लगता है। तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ, आपसे आज करूंगा कि आप उसे दोहराएंगे। एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद।
1: केवळ नारा नव्हता तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं। शास्त्रीजीच्या या आजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं। युद्धाच्या काळात व्हाणं रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं। आकाशवाणीनं त्या काळात सतमाहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही।
2: आणि मित्रो, आकाशवाणीची खरी पक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी झाली आहे। 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची होती, जमीन हादरली आणि हजारो अक्ष ढिगाऱ्याखाली गाडली गेली। अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भाला दिशा होण्याचं काम आकाशवाणीनं केलं।
1: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तर जीवनदान ठरणार होती। रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल आणले। त्यावेळच्या एक विशेष प्रसारणाची ही एक छोटी झलक।
3: आकाशवाणी श्रोते हो, आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये। आपला जिकच्या मदत केंद्राशी संपर्क असावा। मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा। टोल फ्री क्रमांक आहे।
2: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे। आपल्या काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं। ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही तर माणुसकी सेवा आहे। आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजू सारून कमाली संयम राहावा लागतो। याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश आडावकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात।
3: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधी कधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल। प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीने लोकसंप्रेरणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे। मला आठवतं गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता, ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलणी एकाएकी हलायला लागली। जमिनीला सुद्धा सौम्य कंपनं जाणवली। काय होतंय हेच क्षण मला कळेना आणि आताच्या सारखी समाज माध्यम तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडं भीतीदायक वातावरण निर्माण झालं। नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित वित्तहानी झालेली आहे हे समजलं। संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता। बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीहून वेळोवेळी प्रसारित केली जात होती आणि मदतसाठीचे क्रमांक सुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो। आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारी भूकंपाच्या वेळी सुद्धा आम्ही घेतला। त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्वाचं काम केलं। आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्याला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुख आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत नाही।

0: प्रकारचे लोक विशिष्ट फोन नंबर माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागेची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळं सुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सहाय या ब्रीदाला साथ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
1: अगदी खरंय. 26 जुलै 2005 ला मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्स जी तत्पर दाखवली त्याबद्दलचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकू.

26 जुलै 2005 दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारी सुद्धा मोठी होती, तर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं, वाहतूक व्यवस्था कोलमडली, फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थात सहकाऱ्यांना लवकर येण्याची मुभा दिली होती, त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्याला रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपला प्रसार सुरू ठेवायचा आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेत इथे काम करत राहिलो. अर्थात त्या वेळेला एफ एम वाहिनी सुरू होती, 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्यासाठी आरजे बाहेरून येणं हे शक्य नव्हतं, त्यामुळे आयत्या वेळेला मी प्रसारणासाठी असले सुरुवातली. आणि या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभव त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणं असं काही बोलू, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साध. त्यात मोबाईल सुद्धा फारसे नव्हते कुणाकडे, तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला एका बाईंचा. त्या म्हणाल्या, हो माझा मुला शाळेचा ट्रेनने जातो आणि तो आला नाही आहे. आणि बोलता बोलता ते अक्षरशः रडायला लागले फोनवरच की आता खूप काळी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही, परतला नाही. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना एवढं म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकर परत येईल घरी, असे दिलासा देणारे दोन शब्द तेवढेच आपल्या हात होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल, तुमचा मुलगा सुखरू घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईन पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईवर कुठे कुठे त्या दिवशी अडले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कोणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कोण कुठे, तर आपल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीशी आपल्या डायल नंबर्सवरती फोन होऊन लोकांनी आपली ख्याल खुशाली आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमचे संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळा, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतो ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्याही माहिती आहे की आकाशवाणी ह्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं

0: असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनी सुरू होतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे दोन विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतकोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार वेगळे कार्यक्रम प्रसारित आहेत की नाही हे पण ड्युटी रूमचं काम असतं. ड्युटी रूममधल्या सहकाऱ्यांचं काम असतं आणि कंट्रोल रूममधले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे करत असतात. रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी इथे जागी होती. काही काही काम त्यांचं सतत सुरू होतं. जे जे पोचले एखादून ते त्यांची ड्युटी अर्थात वाढत गेली काही जणांची आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो पाहिला. आणि रात्री अर्थात सगळे मग एकत्र जमून कार्यक्रमांविषयी चर्चा केली. त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना आपण बघेल, कुणाची मुलं पाळणा घरात होती ती घरापर्यंत पोहोच का पाळणा घरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या अर्थातच माध्यमामध्ये काम करण्या विशेषतः आया होत्या. आणि त्यामुळे तो संपर्क मधून काही जणींचा सुरू होत. अर्थातच आपलं काम आहे, कर्तव्य आहे ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आता आपली खरी गरज आहे त्याला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला.
1: विचार का, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोच होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा ना असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवर दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचव. तौक्तसो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळ स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू का. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. तुमची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओ साठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ का. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राहणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाजण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसाळ्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं राहायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकांनंतर काही वर्षांपूर्वी आपण अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे COVID-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता। अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली। थेट फोन इन कार्यक्रमाद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ञ थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली।
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती,

तेव्हाही आमचे वार्ताहर तंत्र स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना नागरिकांना पाणी आणि मातीच्या माध्यमातून कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती क्लिकवर मिळते, पण त्यासोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढले. यावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्ष दिली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बंधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण म्हणून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवेल. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सांगणाऱ्या सवीरांना आम्ही पुन्हा एकदा माचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्ती निमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेण्या या कार्यक्रमाचं निधन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे आदरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: व्हिडिओ करण्यासाठी पैसे मिळतील.
2: आणखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI साते
3: जागर बना सतर्क रहा.
0: गीतवहार मराठी चित्रपट संघाच्या कार्यक्रमात थोडी जाऊया चित्रपटात. शाह भोसले गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांना आहे.

0: या गीताबरोबरच चित्रसंगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवर प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 वाजले आहेत.
1: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर गावरून बोलत आहोत. मुंबई केंद्रावर प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहशोभित केले. सकाळी 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीताचा कार्यक्रम गीतसरी.

रसिक श्रोते हो नमस्कार. गीतरिता या कार्यक्रमात मी अर्चना आपलं सांच अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाचं पहिलं पद आहे मरुड जवळ काढून महेंद्र सरकटे, विजय सरकटे, मेन सरकटे, स्वराज वानखेडे आणि मित्र परिवार यांना यायचं आहे मायेची चावली या चित्रपटातील गीत. चला तर ऐकवीत आहोत या श्रोते चावडीचं हे गीत.

0: वर्ग अकरावी बी बी कॉम आणि बी एस करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत महाविद्यालय कोम चंद्रपूर इथे.
1: जीवन अनेक समस्या अनेक आजार
2: अनेक प्रश्न अनेक शंका
1: तर कुठे येईल याचं समाधान
2: जाणून घ्या आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 071-725-4644 या नंबर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण होईल शनिवारी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरही कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: श्रोतेहो, पुढच्या धावळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
4: आणि यासाठी येतोय एक आगळा वेळा मनाला स्वच्छ करणारा कार्यक्रम.
3: चालता बोल
4: रस्त्यावर चालताना
3: कॉलेज परिसरात
4: बाजारात चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला
3: काही हक्या फुलक्या अप्पा
4: ही रंजक्षण
3: आणि तुमच्या नादडलं आवडतं गाणं
4: तुमची गोष्ट
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचं गाणं
3: ऐक रहा आकाशीच्या चंद्रपूर
4: सोमवारी 10:30
3: कार्यक्रम चला बोला.

0: दहावी झाली बारावी झाली आता पुढं काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाही तर तुझं पाय
2: बहुत विद्यार्थी दुसऱ्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बनू शकतं
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज हे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा
5: श्रोतेपण ऐकतात कार्यक्रम गीत असता या तर कार्यक्रमात एक विहोत लक्ष्मी पावले या चित्रपटातील सुध फडके आणि आशा भोसले यांनी गायलं समीर मुखी यांचं संगीत श्रीधर फडके यांना आहे आणि या गीतची आवड कळवणारे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील राजदीप राजेश शीतल राजेश निजाम शेख नूर अरुण साबळे धो साबळे आणि मित्रपरिवार

यानंतर कार्यक्रम ऐकवित आहोत तून लाडी सासरी या चित्रपटातील गीत आणि त्याची पसंती घडवणारे आहेत आवारपूरहून हबीब शेख छोटू शेख सजन बेगम फैजान शेख फारुख शेख वशिम शेख अफसान शेख अजमिरा शेख इरफान शेख जिन शेख आणि मित्रपरिवार. चला तर ऐकत आहोत या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

तापडा या चित्रपटातील गीत ऐकलं आणि गीताची पंक्ती कळवणारे श्रोते होते कंपोज बोराळा धरण तालुक मालेगाव इथून दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ गणन घायाळ आणि मित्र परिवार. शिव यासोबत गीतरिता हा कार्यक्रम सांगून मी अर्ना आपला निरोप घेते. नमस्कार.

आपण ऐकत होता त्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतन कार्यक्रम गीत सरिता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक वाजले आहेत. प्रसारित करीत होत हिंदभजन.

0: श्रोते यासोबतच हिंदी भजनांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. हिंदी भजन आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळी 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझी आवड. या कार्यक्रमात ऐकत आहोत निशा जोशी यांचे विचार आणि त्यांच्याच आवडीची गाणी.
1: मैत्रिणींनो, आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या जीवनाचं ध्येय नक्कीच ठरवलं पाहिजे आणि या ध्येयाला आपल्या इतर इच्छांपेक्षा आधी सर्वात प्राधान्य दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपलं ध्येय ठरवत नाही तोपर्यंत आपण यश मिळवू शकत नाही. जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजेच आपण ठरवलेलं ध्येय आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी एकनिष्ठ होऊन मन एकाग्र करून त्या कामात सातत्य ठेवून चिकाटीने मेहनत करायला हवी, तेव्हाच ते पूर्ण होईल. मैत्रिणींनो, आपण आपल्या कामाकडे एका कलाकाराच्या दृष्टीने

सत्य, न्याय, प्रामाणिकपणा, उत्तम चरित्र या मार्गाने आपल्याला यश मिळवता येतं. या सर्वापासून दूर पडणाऱ्याला यश संपादन करणं तेवढं शक्य होत नाही. ज्यांच्याजवळ अमाप पैसा आहे म्हणून तो यशस्वी समजायचा का? चोराजवळ चोरी करून खूप पैसा दागिने आहे म्हणून तो यशस्वी का? तर बुद्धिमत्तेने, प्रामाणिकपणाने, मेहनतीनं संपत्ती कमावणं आणि दुसऱ्यांना त्रास देऊन अत्याचार करून संपत्ती मिळवणं यात खूप फरक आहे. दृढ संकल्पात मोठी शक्ती असते आणि त्यामुळंच आपण मनापासून पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणतीही गोष्ट यश मिळवण्यासाठी कामात नियमितपणा, सातत्य ठेवल्याने आपल्याला आत्मविश्वास वाढतो. अशाच उंच शिखर गाठण्यासाठी आत्मविश्वास असणं

आवश्यक आहे आणि आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे ज्यांच्यामुळे जे अशक्य असतं ते शक्य होतं. अर्थातच आत्मविश्वास ही आपल्या यशस्वी विजयाची किल्ली आहे.

अशाच आत्मविश्वासाच्या बळावर अनेकांनी इतिहास घडविला. त्यात स्त्रियांचा देखील समावेश आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे रमाबाई रानडे. मैत्रिणींनो, सर्वप्रथम या स्त्री शक्तीला माझं प्रणाम. रमाबाई रानडे कित्येक स्त्रियांच्या प्रेरणास्थान आहे. खडतर परिस्थितीचा सामना करून त्यांनी यश प्राप्त केलं. त्यांनी आपल्या कर्तृत्ववान इतिहास घडविला. रमाबाई रानडे यांचं लग्न वयाच्या 12व्या वर्षी झालं. त्यांचे पती न्यायमूर्ती माधवराव रानडे. या दोघांमधील वय खूप अंतर होतं. मैत्रिणींनो, माधवरावांनी रमाबाई शिक्षण घेण्याचा आग्रह धरला होता आणि घरच्यांचा नकार असून सुद्धा त्यांनी रमाबाईंना शिक्षण दिलं. रमाबाईंनीही मिळालेल्या या संधीचं सोनं केलं आणि त्या स्त्रियांसाठी एक आदर्श बनल्या. प्रत्येक स्त्रीनं आपल्या आयुष्यात मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे.

मैत्रिणींनो, यावेळी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे एका साध्या सरळ सोज्वळ मुलीची. त्या मुलीचं नाव राधिका होतं. राधिकाचं बालपण अगदी सुखात आनंदात गेलं. तशी ती श्रीमंत घरातच जन्माला आली होती. कशाचीच तिला कमी नव्हती. ती अभ्यासात खूप हुशार होती. पण तिचे आई वडील ग्रामीण भागात राहत होते. तिच्या आई वडिलांना असं वाटायचं की शहरी भागात चांगलं शिक्षण असतं, म्हणून त्यांनी राधिकाला आपल्या नातेवाईकांकडे पाठविलं. राधिकानं आपल्या पुढील शिक्षण घ्यायलाही सुरुवात केली. पण शिक्षणासाठी दुसऱ्यांकडे राहणं ही काही साधी सरळ गोष्ट नाही. तिचे नातेवाईक तिला सारखं घरकाम सांगायची, काम केलं नाही तरी खूप त्रास द्यायची. त्यामुळं मनात अभ्यासाची तीव्र इच्छा असूनही तिला अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. कशीबशी राधिका 12वीपर्यंत पोहोचली. लहान वयातच तिला घर सांभाळावं लागलं. असेच बरेच दिवस निघून गेले. तिचं वय हळूहळू वाढत गेलं. घरची मंडळी तिच्या लग्नाबद्दल विचार करू लागली. राधिका खूप हुशार होती. स्वतःच्या बऱ्या वाईटाची विचार करण्याची शक्ती तिच्यामध्ये होती. ती उच्च शिक्षण घेऊन ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली असती. पण आज तिचं जीवन काही वेगळंच आहे. काहीच दिवसांनी तिचं लग्न झालं आणि तिच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. सुरुवातीचे काही दिवस अगदी सुखात गेले.

पण नंतर काही दिवसांनीच तिला असं माहीत झालं की तिच्या नवऱ्याचं दुसऱ्याच मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. काय म्हणावं या राधिकाच्या नशिबाला. राधिकाच्या वडिलांनी तिच्या नवऱ्याला खूप मोठी रक्कम देऊन नोकरीला लावून दिलं होतं. अर्थातच ही रक्कम म्हणजे एक प्रकारचा हुंडाच होता. तिच्या वडिलांनी हे सर्व तिच्या सुखासाठी केलं होतं, पण नियतीनं तिच्यासोबत या उलटच केलं होतं. मैत्रिणींनो, इथं थोडा विचार करायला हवा की राधिकानं आपलं शिक्षण पूर्ण केलं असतं आणि हीच रक्कम तिच्यासाठी खर्च करून तिला स्वतःच्या पायावर उभं केलं असतं तर तिची अशी स्थिती नसती. तिच्या जीवनाचा आज वेगळाच अर्थ राहिला असता. हे सगळं विसरून राधिकानं आपल्या संसाराला नव्याने सुरुवात केली. काही दिवसातच तिला एक गोड बातमीची चाहूल लागली आणि तिला एक गोंडस मुलगा झाला. तिचा आनंद गगनात मावेना. काही दिवसांनी डॉक्टरांकडून समजलं की मुलाचा मेंदू थोडा कमजोर आहे. राधिकाला हा धक्का सहन झाला नाही. अशातच तिचा नवराही तिला साथ देत नव्हता. एकटीने दवाखान्यात जाऊन मुलाची ट्रीटमेंट केली आणि तो बराही झाला. तिच्या नवऱ्याला तर दारू पिण्याची लतच लागली होती. आणि मग अशा परिस्थितीत राधिकाला काही सुचेनासं झालं. काय करावं यावर मार्ग सापडत नव्हता. तिने निर्णय घेतला माहेरी जाण्याचा, कायमचं आई वडिलांकडे राहण्याचा. नंतर तिनं स्वतःला कामात ओढवून घेतलं. काय म्हणून राधिकानं अशा नवऱ्यासोबत आपला संसार थाटावा. म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं शिक्षण घेऊन स्वावलंबी होणं गरजेचं आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी समाजात खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. स्त्री ही नाजूक आहे, कोमल आहे, पण कमजोर मात्र नक्कीच नाही. तिच्यात सहनशीलता आहे, वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती आहे.

स्त्रीनं शिक्षण घेऊन स्वावलंबी होणं गरजेचं आहे. कोणतीही परिस्थिती आली तरी समाजात खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. स्त्री ही नाजूक आहे, कोमल आहे, पण कमजोर मात्र नक्कीच नाही. तिच्यात सहनशीलता आहे, वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती आहे, आणि महत्वाचं म्हणजे ती गृहिणी जरी असली तरी स्वतःचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडत उत्तम गृहिणी होते. घरातल्या लहान थोर मंडळींना काय हवं नको ते सांभाळत उरलेला वेळ स्वतःला देते, तर कधी स्वतःचा विचार करायलाही वेळ नसतो.

मैत्रिणींनो, सध्याच्या काळात चूल मूल घर सांभाळत अनेक स्त्रियांनी विविध क्षेत्र काबीज केले आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात माझी आवड या कार्यक्रमात निशा जोशी यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेत आखतायत? त्यांच्या काय पार रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाही आहे. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झालीस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी आता ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली
0: अशी. अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्याने काटा काढणं?
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैताग आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांब तुला छानसं लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का? दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचा ऐकला एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होतं.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतोय.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगते त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय?
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणखी गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशी भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागलेलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस. हे बघ आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये, खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचं ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग, सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झा काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: ए सुखदा, मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं? कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: That's like a good girl. I mean,
0: आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कार मध्ये कार्बोनेटेड पेय परफ्यूम लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहिती आहे लायटरचा काय प्रश्नच नाही आहे, मी सिगरेट वगैरे

0: एवढंच नाही,
1: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
0: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
1: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
0: कळलं कळलं, कारने प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
1: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
0: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
1: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
0: दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
1: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तडोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आत काम करत होते.
0: अगं सुखदा, ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे. काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींच? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
0: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
1: थांब रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
0: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
2: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
0: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
0: आता कळलं.
1: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
0: आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
0: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
2: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
1: सगळं माहिती आहे ग त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
0: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे?
1: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
0: नाही नाही नाही, पण तरी
1: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
2: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
0: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
1: काय काय काय म्हणायचं आहे का ना. आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
0: तू तू तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव करत होत?
0: सांगेल.
1: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
0: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
2: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय?
0: अगं
2: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देते.
1: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
0: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
2: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
0: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वाय जमाना आलाय.
1: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
0: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
2: आणि मग आवळ्या

0: चो किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. आई ग, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
1: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्यात कांदा ठेवायचा, आठवत आहे ना?
0: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
2: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि क्लास तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
1: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
2: किती मस्त हे पाणी, अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा, मजाच.
1: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे, नाही का?
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोगायचे माहितीयेत, त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
1: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
2: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
1: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
2: सेवन करावे.
1: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
0: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
1: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
2: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, साधू वगैरे.
0: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
2: रेवा रेवा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बर, घरी विरजण लावून दिलेल्या दह्याच ताक.
1: हा, आणि ते सुद्धा गोड दह्याच, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक. चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
2: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
1: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
2: कळलं का?
0: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकरा काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
1: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
0: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
1: चला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
2: अरे वा,
1: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
0: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
2: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राहत आहेत आणि ही मात्र.
1: रोहित नपुरे, अपुरे झालं. चला शांतपणे खाऊ दे तिला.
0: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
2: असं काय?
1: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको वाया. माझी वेडाबाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिताहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये. त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले, थोडे बहुत कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात.

0: पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
1: बर
0: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
1: घरातलं कोणी नव्हतं?
0: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली होती इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
1: अच्छा.
0: केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
0: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
0: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
0: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला. 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणतात.
0: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
0: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इज प्रॅक्टिस करायची आहे तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणे जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला. लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचंय आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचं आहे म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिस आहे.
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवा आहे, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला. आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असं होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या
0: नाही, म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपे गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या

0: गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का, हा
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या ट्रॅफिक मुंबईचा या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो. जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा डिझायनर्स म्हणा हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं,
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे. तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढत आहेत सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं.
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलो तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहेत जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या DNA मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये, त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळं

0: येऊन
1: हाँ
0: आहे. नंतर लोणावळ्याला आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स
1: हाँ
0: त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: तर
1: बरं.
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो,
1: हाँ.
0: हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, मग ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता
1: कळली
0: आलं
1: पाहिजे
0: पाहिजे,
1: आणि वास्तू. हाँ
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार करावे लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्सबद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, ह्या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हणा, काही काळ जावा लागला, असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे हातांनी काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो, हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे, आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हॅफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय. तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्कियोलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्कियोलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं, स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC.

0: सी लागते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्याचं ना. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे. कारण अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणतीतरी स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्ट्समन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं
0: नाही. खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला. तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे.
1: काचा
0: ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे. म्हणजे आय एम द लीड तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय. कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे. कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाही आहे. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आत्ता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे, त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं. तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या.
1: बरोबर.
0: सो तो

0: जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का?
0: नाही, नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी, ही जबाबदारी,
0: येस, हे जबाबदारीचंच काम आहे. कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे, की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी

0: नसू दे, त्याला घेऊन जा,
1: पण ही जबाबदारी फार महत्त्वाची
0: आहे. येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ्स पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती. आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला, आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला,
1: अरे वा,
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CST पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मेबी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवल ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं, ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस, आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. श्रोतो, यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संघ या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळली आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी

0: करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू रहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. एलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हाथ में फ्रैक्चर हो गया था, वो लिख नहीं पाती थी. हम अपना भी लिख लिया करते थे, उसका भी लिख देते थे. और दोपहर में भोजन के समय में उसे खाना भी खिलाती थी. इस टीचर ने बड़ी तारीफ करी थी. हमारी सहेली के माता पिता को भी बताया था. ऐसे ही हमारे श्रोता एक और लिख रहे हैं. बहुत बढ़िया इबारत है जिसमें निस्वार्थ लिए हुए बचपन, दूसरी ओर अट्ठास लिए हुए यौवन और सबका निचोड़ अनुभवी जीवन की प्रौणावस्था इस उम्र तक आते आते यादों का गुलदस्ता बन जाता है. बिल्कुल सही बात है. हमारे श्रोता लिखते हैं, हमारे हम उम्र मामा जी ने मुझे चक्की में से सत्तू चोरी करवाई थी बचपन में. सुबह जब सबको पता चला तो मामा जी को तो डांट पड़ी, मुझे नहीं, क्योंकि मैं तो मेहमान बनकर गई थी. सही बात है. स्कूल के दिनों में गर्मियों के स्कूल में लड़कियों की अक्सर नक्सीर फूट जाती थी. एक ही लड़की को हुआ, सारी लड़कियां डर कर भाग गईं, पर मैं अपनी चचेरी बहन को देखा. ऐसे होते हैं, हम दो सहेलियों ने मिलकर उसे जमीन पर लिटाया, उसकी नाक पोछी, ठंडा पानी पिलाया और प्राथमिक उपचार किया और स्कूल के टीचर को भी बता दिया. और बड़ी दीदी ने बड़ी पीठ थपथपाई थी आपकी. हमारी श्रोता लिखते हैं, गाय माता के बछड़े को खोल देते थे सुबह सुबह.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोळी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या IT विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना

0: स्थापना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गिगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ED कडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ED केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्याय

0: न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: सृजन भारती इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
2: तो भाई हम तो अपने श्रोताओं से कहेंगे सृजन भारती के इस जो अंक में जो प्रोग्राम होने वाला है अगर आपकी कोई रिश्तेदार या आप कोई खुद भी हैं तो जरूर पहुंचे इस कार्यक्रम में. सभी का आमंत्रण है.
3: बिल्कुल स्वागत है सभी का. और आज हम जैसे उद्यमी महिला के बारे में जानकारी देते तो आज हमने चुना है कल्पना सरोज
2: जी.
3: तो कल्पना सरोज भारत की एक प्रसिद्ध उद्योगपति समाज सेवी और प्रेरणादायी महिला उद्यमी है. उन्होंने अत्यंत कठिन परिस्थितियों और चुनौतियों का सामना करते हुए सफलता की ऊंचाइयों को छुआ. उन्हें संघर्ष साहस और आत्मविश्वास की मिसाल भी माना जाता है.
2: कमानी ट्यूब नामक एक कंपनी है जो बंद होने के कगार पर थी सोनाली. उस समय उस कंपनी को फिर से सफल बनाने का पूरा श्रेय जो है वो कल्पना सरोज को जाता है. कल्पना सरोज का जन्म साल 1961 में महाराष्ट्र के अकोला जिले में एक गांव है रोपरखेड़ा वहां हुआ था. उनके पिता पुलिस विभाग में काम करते थे और जैसा कि होता चला आ रहा है अक्सर कि बहुत कम उम्र में उनका विवाह हो गया था और वैवाहिक जीवन में भी बहुत सारी परेशानियां उन्हें आ रही थी और उन सब कठिनाइयों का वो डटकर मुकाबला कर रही थी.
3: और फिर जैसे होता है ना कि दीपा की बहुत सारी बाधाएं आई उसके बाद में उन्होंने मन में ठान लिया कि कुछ तो जिंदगी में कर गुजरना है और वे मुंबई चली आई. और मुंबई आने के बाद कल्पना सरोज ने एक सिलाई कारखाने में काम करना शुरू कर दिया.

मंडळी आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानव? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतः आयुष्याचा प्रेक्षक राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जाऊ. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक ऋण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचं, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं. अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडू पुन्हा राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटामध्ये मुख्य पात्र आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं. इतरांची तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा वेग असतो, प्रत्येकाचं गळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान घेऊन स्वतःच्या धावपानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक. कारण जेव्हा माणूस त्याला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साथ बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स लाव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय, तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो, तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे.

खूप वेळा तनाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्या डोळे घालून राहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समज आणि स्वतःच्या जीवनात बदल घेण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकणं. आपल्या अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खतर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतः दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं, नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतः निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःच स्वप्न जाण्यास घाबरतात, का त्यांना अपयशी भीती असते. पण लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतः कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे येतो. पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात, त्यांना सतत असं वाटत होतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? सच सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःच सांगत राहतो. पण माणसाला पुढे सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं. फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नासाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्व आहे. कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाढत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असलेली चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना आणणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही यासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काही शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: It's happening, babe.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांचेही आयुष्य प्रकाश निर्माण करणं. आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर येणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ येतो तो फक्त प्रसिद्धी नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुझी कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायम नसतो, परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नवे सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट उडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ हळूहळू होत असते. आपलं आयुष्य खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य

हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्या घेता पाहिजेत. स्वतःच मत तयार करता आलं पाहिजे. केल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकता आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळ पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभं राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपी सारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते. आपला मार्गही वेगळा असू शकतो. पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो तर आपली कथा नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाड

जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो तर आपली कथा नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते, फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या, खूप माहिती शेअर करायची, पण त्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागेल. पण थांबण्याआधी हे गाणं तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रम आता तयार झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हा नक्की कळवा. साठी आमचा आयडी आहे yuvaniairmumbai@gmail.com. कार्यक्रमाला अतिथी सहाय्य केलं होतं पूजा धवीन. या कार्यक्रमाचे सादरकर्ते दीप केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगाप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: केजरीवाल और अपने से न्यायमूर्ति कांता शर्मा के खिलाफ सोशल मीडिया पर अपमानजनक पोस्ट करने के मामले में आपराधिक अवमानना मामले में उनका पक्ष पूछा है। मनीष सिसोदिया, दुर्गेश पाठक, संजय और सौरभ भारद्वाज से भी उन पक्ष पूछ गया है। न्यायालय की पीठ इन नेताओं को मामले के संबंध में नोटिस जारी किया, उन्हें अपना जवाब दाखिल करने के लिए 4 हफ्ते का समय दिया है। बम्बई शेयर बाजार का समिति सूचकांक 814 अंक गिरकर 75,201 पर हुआ। निफ्टी 32 अंक गिरकर 23,618 पर आ गया। भारत और अफगानिस्तान के बीच एकमात्र क्रिकेट टेस्ट मैच और 3 एकदिवसीय मैच की श्रृंखला के भारतीय टीम की घोषणा कर दी गई है। शुभमन गिल टेस्ट टीम के कप्तान और केएल राहुल को उप कप्तान बनाया गया है। शुभमन गिल एकदिवसीय टीम के कप्तानी करेगा, श्रेयस अय्यर उप कप्तान होंगे। उधर जयपुर में आईपीएल क्रिकेट में आज शाम 7:30 बजे राजस्थान रॉयल्स का मुकाबला लखनऊ सुपर जायंट्स से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी पूर सांगी कुळकर्णी आपला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकार 4 कंपन्यांशी सामंजस्य करार, 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती लक्ष्य। नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 9 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान, सर्व जिल्हा तापमान उच्चांकी पातळीवर। आता सविस्तर बातम्या, महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NTPCL, अदानी पॉवर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या लखपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीत हे सामंजस्य करार असून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं। या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र भरपूर प्रयत्न करत असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशात संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महायुतीकडे 75% मतदान झाल्याचा दावा करत देशासमोरील सध्याचं संकट लक्षात घेता नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। राज्यातील निवडणुका बिनविरोध होऊ शकतात यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बावनकुळे आज नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। पेट्रोल दरवाढ संभाव्य तुटवड्याबद्दल बोलताना अखात देशांमधील परिस्थितीमुळे देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे, त्याचे परिणाम भारतावर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणतंही राजकारण न करता देशहितासाठी पंतप्रधानांना पाठ दिल्यास आपण संकटातून बाहेर पडू असं ते म्हणाले। पेट्रोल आणि डिझेलच्या दर आज प्रति लिटर 90 पैसे झाली, एका आठवड्याच्या कमी कालावधीत ही दुसरी वाढ आहे। मुंबईत पेट्रोल 7.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर इतकं झालंय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडले आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीत होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेले व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती उसळल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या केंद्रावर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला कसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर मगाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमांच्या संदेशातून केली आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे। यासाठी तिन्ही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे। सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे। तीनही जिल्ह्यात 8 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेत सर्वांनी पालन करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी सुमना

0: यांनी केलाय. नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठी निवडणुकीत जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसंच कामठी इथल्या कटक मंडळातील 3 नामनिर्देशित सदस्य असे 1834 सदस्य मतदानाचा हक्क ची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज नागपूरातील सुरेशभट सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होत आचारसंहिता लागू झाल्यानं अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापौर नीता ठाकरे या सभासदांना दिली.
1: महानगरपालिकेची अर्थसंकल्प सादर करण्याची आजची विशेष सभा होती. 8 दिवसांत म्हणजे 14 तारखेला अजेंडाही आपण काढलेला होता आणि आजची तारीखही निश्चित झाली होती. आकस्मिकपणे काल एमएलसीचं जे इलेक्शन आहे ते लागलं आणि आचारसंहिता लागली. नगरसेवक ते मतदार असल्यामुळे निश्चितपणे गोष्टीवर याचा परिणाम प्रभाव होऊ शकतो. या स्थानीय आचारसंहितेमध्ये साधारण बजेट पेश करता येत नाही, एकूण स्थिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे बजेट सादर करता यावं यासाठीचं पत्र, कारण ही पूर्वतयारी झालेली, त्यामुळे निवडणूक आयोगाकडे पत्र दिलेलं आहे. आतापर्यंत त्याचं कुठलं उत्तर आले नाही, पण ते येईल. जो पत्रव्यवहार होईल, जे दिशानिर्देश निवडणूक आयोगाकडून येतील त्याच्यानुसार होईल. संकल्प सभेची सभा घेण्यात
0: आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इयर रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वर संध्या या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज सकाळी 10:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर करण्यात आलंय. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तगीतं, प्रसन्न जोशी यांनी गझल गायन, तसंच सुगम गायिका हेमलता पोटकर आणि मोनिका भोयर भावगीतं सादर करतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रातील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ यांच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भुदूबाबा अशोक खराला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही याला अटक होणार आहे. खरात हा एक मोठ्या खंड रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून 70 कोटीं अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केलाय. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्विजीकरणानंतर पुन्हा सोडून जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून 2,500 रुपयात 1 किलोवॅट सौर यंत्रणा बसवण्याची संधी मिळणार आहे. दारिद्र्य रेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह नागपूर परिमंडळात 1-3 लाखांहून अधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. वीज बिलातून कायमची मुक्ती यातून मिळण्याची शक्यता आहे. महावितरणनं पात्र ग्राहकांची तातडीनं नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्या असं आवाहन केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील नांदा तालुक्यातील वडणे भोलजी इथं निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांनी रिकाम्या घा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. जीवन मिशन योजना राबवूनही अनेक महिन्यांतून नळांना पाणी मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाण्यासाठी महिलांना रोज 3 किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यानं संताप व्यक्त झाला आणि पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील पाणकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत 2 ट्रायबल फेलो पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती 10 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 मे रोजी 10:30 वाजल्यापासून वॉक इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा इथं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं दीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारण प्रवेश करत गडल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्री त्यांनी भूषवलं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडा कायम. आज दुपारी

मोजलेल्या तापमानानुसार अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 46.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46, अकोला इथं 45.3, नागपूर इथं 45.2 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शिवाय चंद्रपूर इथं 44.4, गडचिरोली इथं 43.4, गोंदिया 41, तर बुलडाणा इथं 40.2 सेल्सिअस इतकं कमाल शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. आज अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतामानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि अमरावती, अकोला आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज आणि उद्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात अणु ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 2500 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष. नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोधासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री बावळे यांचं प्रतिपादन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान. सर जिल्ह्यात तापमान उत्तम की पातळी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी का प्रसारण है विविध भारती।
1: संगीत सरिता।

0: जैसे कि जानते हैं विद भारती हर महीने
1: जन्मर सुखा प्रवास करा वाहन गाणं चालवू नका
2: जीव धोक्यात घालू नका
1: उजड सामान वाहू नका
2: जीव धोक्यात घालू नका
1: वाहन चालवताना अतिभार नको
2: उगाच जीवाला भोर नको सुरक्षितपणे वाहन चालवा
1: प्रवास वेळ मजेत घालवा
2: पिस्तीत वाहन नेहमी घालवा
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिळा
3: गरोदरपणा ही बाबा खास सक्षित मानवत्वाचा देव विश्वास
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सायंकाळचे 7 वाजता आहेत थोड्या वेळात प्रादेशिक बातम्या

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3 भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारची 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,20,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद खांडुई यांचं निधन. गेल्या दशकात नॉर्डिक देशांमध्ये भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देशांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण संबंध हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इस सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे.
0: 3 भारत नॉर्डिक शिखर परिषद आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो ही सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशाच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार आहे. यातून 25,400 मेगावॅट ऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जा संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चित बळ देणारे ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खत मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट UG परीक्षा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या RC क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही CBI कडून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. CBIच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मुळेगावकर आणि PV कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लास समोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी केली. भामराग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि JEE विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं, 14 मुली तर JEE परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2017 10वी परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिक शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2

वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरढापूर इथल्या सखी आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंध रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपण पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 84.08 रुपये दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उडी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या त्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात येते आहे. नवीन वाहन खरेदीताना शक्यतोवर ई वाहन खरेदी, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत. ही पर्याय पडताळून परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्रप्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला अटकसरी सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर जपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशात बसला आहे. तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भूपचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आहारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावर निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण दृष्टिकोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात सार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे दोन वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हवामान, गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा 46.5 दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्वे देशांमधून भारतात आलेली गुंतवणूक दुप्पट, त्रिपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. ऊर्जा निर्मितीसाठी

0: गरोदरपणा ही बाब आहे खास सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनी संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ऐकूया वृत्त विशेष.

0: श्रोतो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरावर होत असतो. अलीकडे 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रमाणे साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं निर्णय घेतला. त्या राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, उसचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 10.45 मेट्रिक लाखाचा गाळा झालेला आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे. राज्याची सरासरी रिकवरी 9.49% आहे. जरी FRP वाढवली असली सरकारनं, ते सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढले आहेत आणि पाणी भरचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी सगळे म्हणतात FRP पुरे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये बदल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे. असं अजूनही FRP वाढवली की त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर येणार नाही. पण त्याच्याच बरोबरीने महत्वाचं आहे की इतका बाजूला नसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 3 वेळ वाढली. 2750 ची आता 3650. पण दुर्दैव NADL म्हणतो साखरेची किमान किंमत 2 रुपये आहे. त्या FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र साखर संघाने 3 शेन कामाला होऊन मध्यम प्रतीचे चांगल्या पैकी सगळ्या अडखाण्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्या किमान 41-42 रुपये MPK पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट त्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक अडकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केली, जे साखरे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यात होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्या अनुषंगाने अपरिपणे शेतकऱ्यावर ऊस तोडणी मजूर यांच्या सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर कोष्टपूर्वी दर क्विंटलला 3800 रुपये होते, 3700 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपये गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे नक्की सांगणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्यावरती ऊस लागवड होत नाही तर FRP किती आहे, FRP तून आपल्याला किती पैसे येतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड होत असतो. आणि दुसरा असं आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोरिक आहे, कुठल्याही रोगाला फार कळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीला, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच सभासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्ण शरणाकडून हा दीर्घकाळ उपाय ठरू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की सरकारी धोरणामध्ये सुद्धा एक अपयश आहे. कारण का, आपण सगळं करत येईल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण करतो, त्याला पर्याय म्हणून भारत सरकारने इथेनॉल आणि इथेनॉल

0: लेंडिंग 20% लेंडिंग हे 2030 करायचे ठरवलं. साखर कारखाना डिस्ट्रिक्ट काढा घेतल्या, त्यांनी पैसे गुंतवले, कर्ज काढले, डिस्ट्रिक्ट काढा, आणि ते 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखाने आणि 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पंतप्रधानानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं जोस्ट इथेनॉल आणि बी इथेनॉल द्यायचे, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण पाहिजे. आणि दुसराच इथेनॉल तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणार 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉल दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल बंधन घाला आणि धान्यापासून तयार झाले घ्यायला 50% करा. हा जो भेद 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची म्हणजे जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 550 एफआरपी स्थानाने 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 350 एफआरपी केल्यामुळे सरकार किमान एमएसपी ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फारशी कर्ज घेतलेले आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग रेट आणि 9 वर्षाचा म्हणजे 8 वर्षाचे करून हप्ते जे फेडले पाहिजेत. त्याचबरोबर 2004 2007 आणि 2011 साली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन द्यायचे आणि साखर कारखान्या मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून पडतील.
1: साखरियात साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या 3 आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यावर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ ग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतला आहे फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढला आणि आता मात्र निर्यातीवर बंदी घातली, हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळातून सुरू करू शकणार नाही अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे निर्यातवरती परिणाम होईल, निर्यात बंद आहे त्याच्यामुळे खाण्यांचं जे आर्थिक आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखान्यांच्या अडचणीत येणार आहेत. म्हणजे जे निम्मे कारखाने बंद राहण्याचा अंदाज होता त्यांची आणखी वाढची शक्यता आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर असा होणार की कारखान्यांकडून त्यांचे ऊसाचे बिल दिले जातात, त्याला आपण एफआरपी म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राइस, तर ते एफआरपी थकवण्याचं प्रमाण आहे. तर जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकरी जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी कवलेली आहे आणि महाराष्ट्रातील रक्कम आहे 3,000 कोटी घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे उद्योगाने येऊन ही एफआरपी थकवण्याचं पण आणखी वाढेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता सांगितलं की फेब्रुवारी म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं कर्ज धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र थेट निर्बंधी केली. तरी कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादन अंदाज होता तेवढं उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्स आहेत त्यांनी यंदा एलनिओ येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. जर ते एलनिओचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी महिन्याचा शेवटच्या 8 महिन्यात वाट बघावी लागेल, त्यावेळेस जो अर्ज आहे त्याच्यावरून आपल्याला चित्र कळेल. पण दुसऱ्याचा जे प्राथमिक अंदाज आहे प्रमाणे एलनिओ येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवर परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊस उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल सरकारला वाटतं. परंतु सध्या तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदा जे उत्पादन आहे तर ते लक्षात घेत स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे काही वाढायला भेटल्याची परिस्थिती बघत नाहीये. परंतु 2027 म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे सावधगिरीचं पत्र म्हणून निर्यात बंद जे काही निर्णय सरकारने घेतलेला आहे शेअरना अपेक्षित आहे तेवढी वाढत नाही, तरी सातत्याने एफआय मध्ये वाढ होईल. तर दुसऱ्या बघा साखरेची किंमत विक्री किंमत असते आपण मिनिमम प्राइस असते ती मात्र काही वाढलेली नाही. तर आपण जर बघितलं साधारण 18

0: मध्ये प्रत्येक 30 रुपये अशी ती साखरेची एमएस होती मिनिमम प्राइस. आता पण तीच आहे, तर त्यात वाढ होती 38 ते 40 रुपये साखर रुपयाची मागणी होती, पण ते काही सरकारने केलेली साखरेची जी काही संदर्भात बारपेटीमध्ये आपण विक्री करतो आणि विक्री करतात ते किमान विक्री मूल्य ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोच धोरण आहे. त्याच्यामुळे साखर अडचणीत आलेलं आहे आणि अनेक कारणे अशी आहेत की त्यांचा ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. त्या कारखान्यांनी मग एफआरपी कळलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी करता येत नाही. त्याच्या मग साखर आयुक्तालय त्यांना नोटा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिला अदा करण्याची निर्णय घेऊ शकतं. परंतु लॉंग टर्म इफेक्ट होते की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडली मग तिथला जो काही उत्पादक शेती आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थोली का थकवलेली आहे, देशभरामध्ये 12,000 रुपये एफआरपी थकवलेली आहे. आकडा खूप मोठे महाराष्ट्र त्याच्यामधलं सगळ्यात आधीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर दुहेरी कोंड आलेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि त्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये ठेवले याच्याबद्दल अनिश्चित. साखर जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावर होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं जगामध्ये साखरेचे तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस आपल्याला आयात करण्याची आली आणि इथली गरज होण्यासाठी मग इथलं उत्पादन पुरत नसतं आपल्याला आयातण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयला वेळ लागलेली आहे. तर मग भारतासारखा देश खरं आयातीसाठी पाऊस चालतो त्यावेळेस मग त्यामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये तिथं आयात करावी लागते. तिथला काय दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग तिथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतं. शेवटीमध्ये सगळं फटका आहे सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारी समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटी उत्पादनाने दर वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टप्प्याचे निर्णय न घेता बॅलन्स जर दुश्मन सरकारने बोला तरच त्यात ते सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. सरकारी चाचणी करायला पाहिजे. दुसरं जे काय साखर कारखान्याची जी काही आर्थिक कोंडी आता झाली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातीसाठी इन्सेंटिव्ह दिला पाहिजे आणि त्याचबरोबर इतरांबद्दल जे काही नात्मक निर्णय ते घ्यायला पाहिजे. आणि ऊस उद्योग शेतकऱ्यांची एफआरपी आता जाहीर झालेली आहे तुटपुंजी आहे त्यामध्ये एफआरपी मध्ये पण करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योग समोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधी ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सारे मित्रांनो कसे आहात तुम्ही? कण देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता ना बदलणार बदलणार ती भूमातेला. काल मी भेटायला गेलो, मनीची वेदना समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता ना बदललो जाऊ बोन. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जिक जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 27.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
1: 103 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. ऐकूया संदेश.
2: वर्ग 11वी BA BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आज संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.
3: आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. गरीब करिता होत कृषी किसान कल्याण मंडळाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील स्रोतांचे कार्यक्रम.

0: मॅडम तुम्ही काही म्हण पण भला तराश येऊन राहिला बाबा.
1: ते का बरं,
0: बरं म्हणजे कामास काम इकडं तिकडं हिंडणं फिरणं तपणीमध्ये या सर्व गोष्टी आल्या. तर माझी पहिल्यांदा इच्छा आहे तुम्ही हा जो कार्यक्रम आता काही नाही काही तर आमच्या शरीर बांधवाला सांगणार असा, पण त्याच्या आधी मला एक गाणं जर पहिलीच लावून दिल्या तुम्ही थोडस मनोरंजन होईल.
1: हो अगदी बरोबर बोललास भाऊराव, पण एक मी सांगते, मी आजची तारीख दिवस भारतीय सौर सगळं सांगायची ठरली तुझ्याकडे सुरू झालं.
0: बरं होते कधी कधी आता भयानर
1: तुझं होते भाऊराव माझं नाही बरं. बरं मी बोलते हा, आज आहे मंगळवार, भारतीय सौर 29 वैशाख 1918 अर्थातच मंगळवार 19 मार्च 2026.
0: बरोबर
1: आता वाटलं असेल.
0: हा आता सर्व नियमित जे सुरू राहते आपलं नेहमीप्रमाणे तसं, आणि आता कोणतीही वेळ न दवडता
1: आता मी गाणं ऐकते
0: नक्की.
1: चला तर श्रोते ऐकूया हे छानसं.

0: मला पाय एका गोष्टीची नाराजी आहे.
1: ते का बरं सांग.
0: ते याच्यासाठी बरेचसे आपले शेतकरी आहेत, ते करून राहिले कामधाम, मेहनत करून राहिले, सर्व गोष्टी होऊन राहिल्या बरोबर, पण त्याचा खर्च जो आहे ना बऱ्याचशा वेळेस तो जास्त येऊन जाते आणि त्याच्यामुळे त्याले नफा किंवा जे मिळत आहे ते कमी भेटते. नेमकी कशी कमी करायला पाहिजे याच्यावर मी मागच्या 7-8 दिवसापासून करून राहिलो होतो विचार.
1: तुझे बोलत आहे ना त्यावर वाटतंय खूप विचार करतो आहे म्हणून आणि खरंच काळजी करण्याचाच विषय आहे हा.
0: तर मला असं वाटतंय का यायला नेमकी कोणती गोष्ट सांगितली म्हणजे यायचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढल आणि थोडसा यायला जास्त न भेटल.
1: बरोबर बोललास.
0: आता झालं धानाचे वाण झाले, पूर तयारी झाली, वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, पण यायचा खर्च कुठे वाढते काय का खताई मध्ये.
1: हा
0: खत वापरायला महाग पानं घ्यायला आणि त्याच्यामध्ये काय होते का यायचा खर्च जास्त आणि मग उत्पादन भेटते कमी.
1: बरोबर.
0: तर नेमकं व्यवस्थापन राहिलं ना खत मात्र जर कमी करून टाकणं एखाद्यास अरे नफाच नफा.
1: बरोबर बोलास.
0: तर म्हणून मी काय म्हणतो अशी तुमच्या काही आयडिया आहे का खताच्या रासायनिक खताच्या जागी बरं म्हणतो मी वेगळ्या आयडिया जर केला कास्तकार काही ना तर त्याच्यामध्ये त्याला तो खर्च कमी येईल अशी काही आयडिया आहे का.
1: आयडिया तर आहेच पण मला वाटतं मी सांगण्यापेक्षा आजच्या या मुलाखतीतूनच ऐकूया आपण.
0: असं
1: हा.
0: अरे तर मग काहाची मुलाखत होय सांगा ना मग. बरं
1: आता सांगते बघ. काही गडबड करू नको बरं, आरामात सांगू दे. कारण आपल्या शरीरबंधू आणि बगिरींना कळलं पाहिजे ना की विषय कोणता, कोण मुलाखत घेत आहे, कुणाची मुलाखत घेत आहे. बरोबर ना. तर मंडळी आता ऐकूया जैविक खत कीटकनाशक या विषयावर गोपाल दांदळे कृषी सहाय्यक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांची हर्षदन डांगे यांनी घेतलेली ही मुलाखत.
2: श्रोते नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाईचे कृषी सहाय्यक गोपाल दांदळे. सर नमस्कार. मला आज पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला विचारायचं आहे की येणारा खरीप हंगाम जो आहे या खरीप हंगामामध्ये शेतकरी जे उत्पादन घेणार आहेत धानाच्या संदर्भामध्ये खास करून, तर जैविक खताचं नेमकं कसं व्यवस्थापन असायला पाहिजे याविषयी पण सांगावं मला वाटतं.
3: धन्यवाद. सर्वप्रथम तुमचं आपलं विभागीय संशोधन केंद्र सिंदेवाई इथे मी आपलं स्वागत करतो. पहा जैविक खत आणि कीटकनाशके यांचे धानाच्या पिकामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे शेतकरी जेव्हा कृषी सेवा केंद्राकडून खते खरेदी करतो तेव्हा त्याचा खत व्यवस्थापनावर खूप पैसा खर्च होतो. तर त्याला आपण पर्याय जैविक खते वापरू शकतो. धानामध्ये प्रामुख्याने जैविक खते वापरू शकतो. त्याच्यामध्ये एक एसबी ज्याला फॉस्फेट सोलोग्लायझम बॅक्टर असे म्हणतात. त्यानंतर अझोटोबॅक्टर हा एक दुसरा एक बॅक्टेरिया आहे. अझोटोबॅक्टर हे आता आपल्या वातावरणामध्ये नंतर भरपूर प्रमाणामध्ये आहे पण तो पीक घेऊ शकत नाही अशा फॉर्ममध्ये. तर आपण त्याची बीज प्रक्रिया करायची. अझटबॅडची धानावर बीज प्रक्रिया करायची. 1 किलो बियाण्याला आपण 25 ग्रॅम लावायचं. 1 किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम लावायचं. त्याच्यानंतर आपल्याला पीएच आपल्या जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात आहे पण ते पीक ते जसं अझटबॅक्टर आपल्या वातावरणामध्ये आहे पण घेऊ शकत नाही तसंच आपल्या स्पुरत जे आहे जमिनीमध्ये आहे पण आपण ते घेऊ शकत पीक घेत नाही ते. तर त्याच्याकरता करायचं हे जे बॅक्टेरिया आहे पीएसबी हे बॅक्टेरिया काम करतात जे जमिनीमधला जो उपलब्ध नॉन अवेलेबल फॉर्म मध्ये जो स्पुरत आहे त्याचं आपण ते पिकाला उपलब्ध करून देतात. ते जीवन तशी प्रक्रिया करतात ज्याच्यामुळे पीक अगदी सहजरित्या जमिनीमधून स्पुरत घेऊ शकते. आता आपण पाहताय की आता खत किमती वाढणार आहे. खरीप सीझन होत आहे. अशा परिस्थितीमध्ये खताच्या रत्नाला भिडतील तर शेतकऱ्यांना माझी कडकडीची विनंती आहे की आता आपण येणाऱ्या सीझन मध्ये बी प्रक्रिया करायची आहे. त्याच्यासोबत आपण आपल्या शेतामध्ये एक किलो आपण पीएचबी आणि अझोटोबॅक्टर हे चिकलवर टाकायचं आहे. ज्याच्यामुळे काय होईल हे तर आपल्याला नकळीच पुरत तर भेटेलच पण त्याच्यासोबत इतरही असे काही सूक्ष्मजीव असतात की जे आपल्या जमिनीमध्ये ते तयार करतात आणि म्हणजे असं एक जे जसं आपण नैसर्गिक शेती असं म्हणतो तो एक आपल्याला म्हणजे कुठंतरी थोडं आपण त्याला टच करतो त्या विषयाला आपण टच करू.

0: त्याच्यानंतर आपण हे आपले जैविक झाले.
1: सर आपण जैविक खताच्या संदर्भामध्ये सांगतात, जैविक खताचे आणखी आपल्याला प्रकार किंवा नेमके त्याचे फायदे कसं असतं ते याविषयी विस्ताराने सांगता येईल का?
0: त्याचे फायदे पहा, जैविक खते वापरल्यानं आपल्या उत्पादनामध्ये 15% वाढ होते.
1: बर.
0: आणि सुरुवातीला विषय असा आहे की आपण रासायनिक खत एकदम कमी करू शकत नाही, म्हणजे एकदम करू शकत नाही. तर असे आमच्याकडे बरेचसे शेतकरी आहेत की ते समजा आता आपल्याला धानाला 50 टाकायचं आहे तर ते त्यांनी डोस कमी केलेला 20 किलो पर्यंत आणलेला आहे. त्याच्यासोबतच आपलं PSB आणि जटर ट्रॅक्टर याचं एक कॉम्बिनेशन ते देतात आणि चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहे.
1: आपल्याकडे खास करून आता जे शेतकरी आहेत जैविक खताच्या संदर्भामध्ये कदाचित जागरूकता समाजामध्ये किंवा शेतांमध्ये वाढ आहे, काही ठिकाणी वापर पण करत आहेत, तर या सर्व शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापर करावा याच्यासाठी आणखी काही गोष्टी शेतकऱ्यांना ज्या हिताच्या आहेत आपल्याला सांगता येतील?
0: निश्चितच सांगता येतील. शेतकऱ्यांना मी आपल्या आपण जो हा खूप मोठा उपक्रम घेतला की याच्या माध्यमातून आपण बरेचसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. मी जसं सांगितलं की शेतकऱ्यांनी म्हणजे बघा याचे खूप कमी आहेत, या रेट असे आहे की तुम्ही 1 किलो जर घेतलं तर तुम्हाला फक्त 100 रुपयाला पडतं ते.
1: बर.
0: जैविक खत
1: हो
0: तर अशा कमी खर्चामध्ये असल्यामुळे तर आपण शेतकरी सहज जाऊ शकतो, म्हणजे 100 रुपयाला कुठं पण हे करत नाही. जर शेतकरी सोबत गेले समजा बियाणं आणले किंवा कुठं बाहेर गावी गेले तर ते 2 प्लेट नाश्ता केला त्याचा 100 रुपये खर्च होतो.
1: बरोबर.
0: आणि आपल्या भागामध्ये शेतकरी असे आहेत की हे सगळे जवळपास 2-3 एकर शेती शेतकरी आहे, त्याच्यामुळे ते सहजच त्या शेतीमध्ये 1 किलो आपलं ट्रॅक्टर आपलं PSB म्हणा आज ट्रॅक्टर म्हणा हे सहज टाकू शकतात. आणि उत्पादनामध्ये फायदे आहेत आणि आपल्या जमिनीसाठी जे आपण म्हणतो की आता रासायनिक खताचा बेसून वापर करत आहे त्याच्यामुळे त्या जमिनीची जे पोत आहे त्याच्यानंतर आपले जे रासायनिक खत विषारी घटक आहेत ते आपल्या पाण्यामार्फत आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये येतात. आपण आपल्या सोबत पर्यावरणाचा पण विचार शेतकरी करू शकतो.
1: बरोबर.
0: आपलं पण जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे म्हणजे उत्पादन खर्च म्हणतो त्याचा निश्चितच आपला कमी होईल आपण जैविक खते वापरली तर.
1: नक्की शेतकऱ्यांनी नक्की जैविक खताचा वापर करायला पाहिजे. आणि आतापर्यंत आपण सांगत आहात की आपल्या जमिनीमध्येच काही मूलतत्व असतात त्याचा वापर आपल्या जे काही पीक घेतो त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे, या दृष्टीनं शास्त्रीय पद्धतीनं सुद्धा शेतकऱ्यांनी आजकाल विचार करायला पाहिजे. यानंतर आपण सांगणार होतं कीटकनाशक याविषयी सांगा.
0: कीटकनाशके पहा, कीटकनाशक सुरुवातीला पहा आता काय करतं शेती आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. बरेच सारे असे रोग असतात म्हणजे आपण एक म्हण आहे शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गुंठी.
1: नक्की.
0: आणि तुमचं बीज जर शुद्ध असलं
1: हो
0: किंवा नसेलही समजा तर ते आपली जबाबदारी आहे की शुद्ध कसं करायचं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करायचं शेती काय करतात कृषी सेवा केंद्रामध्ये जातात आणि खूप महागीच जी बीज प्रक्रिया रासायनिक बीज प्रक्रिया करतात ती करतात आणि त्या वर्षी ती केली की ती पुढच्या वर्षी पुन्हा करावी लागते. पण आपला मी असं म्हणेल किंवा ट्रायकोडर्मा जो आहे आपल्याकडे उपलब्ध आहे जो म्हणजे आपल्या कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे तो ट्रायकोडर्मा एक ज्याप्रमाणे काम करतो तो जमीनमध्ये त्याचं हे आहे की ज्या पिकाला हानिकारक ज्या बुरशी आहे बुरशीवर तो त्याची उपजीविका आहे त्याच्यामुळे तो शत्रूला राहू देत नाही आणि पिकाला त्याचा काही म्हणजे घातक परिणाम नाही, मानला पण घातक परिणाम नाही आहे. जसं आता रासायनिक लावतो आपण हँडल लावत नाही तर त्यावेळे रासायनिक जर लावले समजा तर आपली बाधा होऊ शकते.
1: बरोबर.
0: तर याच्यामध्ये असं काही नाही आहे त्याच्यामुळे आपण शेतकरी तेवढी विवादा होणार नाही आणि जमिनीमध्ये तो आता रासायनिक असं आहे की टाकल्यानंतर पुन्हा टाकावते. आता याचं असं आहे की याच जे स्पोर असतात ते जमिनीमध्ये राहतात म्हणजे तुम्ही यावर्षी टाका पुढच्या वर्षी टाका असं तर करता आली म्हणजे जे आपलं जे मिळत होईल. आणि या भागामध्ये विषय असा आहे की खरीप हंगामामध्ये घेतात तर उन्हाळ्यामध्ये घाम धानतात. पिकाला जशी जी फेरपालट पाहिजे ती फेरपालट नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी 5 ग्रॅम बुरशी बियाण्याला 1 किलो बियाण्याला लावायची आहे आणि पुढे त्याला चिकलनीमध्ये पण त्याला आपल्या चिकलणी झाल्यानंतर 1 किलो टाकायची आहे त्याच्यामुळे होईल. म्हणजे असे आता आम्ही शेतकऱ्यांना जी शेतकरी आमच्याकडे नेहमी येतात त्यांचे ते सांग किंवा आता शिवनी शेतकरी असतील सिंधुवाईचे प्रॉपर शेतकरी असतील किंवा इकडे समजा जवळपासची लाटबोरी आहे गडबोरी आहे मिनधरी आहे असे बरेचसे शेतकरी आमचे जुळले आहेत की आमचे असे ते सर तुम्ही आहेत का आम्हाला हा ट्रायकोटर पाहिजे आणि ते सांगतात की याचा काय

0: म्हणजे आपला काय फायदा झालेला आहे. तर मी आपल्या याच्या रेडिओच्या माध्यमातून असं शेतकऱ्यांना आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्यानं धान उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा आपल्या शेतीमध्ये दरवर्षी टाकायला पाहिजे, बीज प्रक्रियायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होईल, जे बीज प्रक्रिया केली तर समजा त्याचा रोप असते, म्हणजे तुमचं बियाणे टाकता, पाणी टाकता, तेव्हापासून तुम्ही त्याचं संरक्षण कराय. मग एकदा तुमच्या फील्डमध्ये तुमचं झाली त्याच्यानंतर पण आपलं ते जोपर्यंत आहे पर्यंत ती बुरशी तिथं राहते आणि पुढच्या वर्षी पण राहते, पण कमी प्रमाणात राहते. तर दरवर्षी आपण टाकत जायचं, त्यांना रिझल्ट शेतकरी हमखास मागतात ट्रायकोडर्मा, आणि आपली विक्री पण त्याची असतात ट्रायकोडर्माची. जैविक खतापेक्षा आपण जे खत समजा 10 किलो विकतो, जवळ 200-300 किलो आपण ट्रायकोडर्मा विकतो शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर पण आता आणखीन आपल्या याच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत या ट्रायकोडर्माबद्दल माहिती पोहोचली पाहिजे, असं ह्या ट्रायकोडर्माबद्दल आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की आता आपली आपण जेव्हा धान आपला येतो, पेरणी झाली आपली सगळं झालं, तेव्हा त्याच्यानंतर धानामध्ये तुळतुळा येतो.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी आपल्याकडे मेट्रायझी बरेचसे शेतकरी येतात आणि मेट्रायझी तुळतुळा जर आला तर तो म्हणजे आपलं जे मेडेमा हे म्हणजे आपल्याला बरे याच्या अगोदर जसं आपण लस घेतो तसं आपलं तुटा याच्या अगोदर आपल्याला ते जमिनीवर टाकायचं आहे. 10-12 दिवस त्याला आपल्याला लागतात आणि असं एकदम इफेक्टिव्ह असं ते तुटतुळासाठी असं हे दुसरं आपल्याला कीटकनाशक आहे.
1: छान छान छान. हा समजा ट्रायकोडर्मा किंवा हे जे जैविक म्हणतात ज्याचा उल्लेख केला, हा शेतकऱ्यांना कुठं कसा उपलब्ध होईल?
0: हा पहा, आपल्या कृषी विद्यापीठामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, पण आपल्या विभागीय कृषी संशोधन केंद्रानं शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता सन 2022-23 पासून खते आणि कीटकनाशके प्रयोगशाळा चालू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण ना नफा ना तोटा तत्वावर आपण विक्री करतो, पण जे काय आपला खर्च लागते तो आपला खर्च निघत आहे आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचते आहे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे की याच्याबद्दल, म्हणजे जैविक म्हणा किंवा कीटकनाशक म्हणा याच्याबद्दल माहिती आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही आमच्या संशोधन केंद्राला आले आणि हे एक म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी की तुमच्या माध्यमातून ही एवढी चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
1: नक्की नक्की नक्की. तर शेतकरी बांधवांना मी सुद्धा या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की पुढच्या हंगामासाठी येणाऱ्या खरीप हंगामासाठी शास्त्रीय पद्धतीने या सर्व बाबींचा विचार करून साने ज्या पद्धतीने सांगितलं त्या जैविक आणि कीटकनाशक या विषयाच्या संदर्भामध्ये, तर हे जे ट्रायकोडर्मा असेल किंवा इतर कुठलेही जैविक हे असेल तर याचा वापर नक्की करायला पाहिजे आणि ते स्थळ मिळते कुठे यावं लागेल सर त्यांना?
0: इथेच आपल्या विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई आपल्या जेटीसी आहे रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई विचारलं की कोण सांगेल आणि आपल्याला मी माझा नंबर पण आपल्या शेतकऱ्यां बांधवांसोबत शेअर करू इच्छितो.
1: नक्की.
0: की जेणेकरून समजा या जी शेतकरी ऐकतील ते फोन करू करतील किंवा विचारतील मी त्यांना, म्हणजे त्यांच्या ज्या काही क्युरी असतील तर त्या मी त्या उत्तर देणार.
1: नक्की नक्की. आपला नंबर सांगा जो शेतकऱ्यांनी नोंद करावी आणि काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा आपल्या पिकाच्या संदर्भामध्ये कुठले प्रश्न असतील तर नक्की या ठिकाणी विचारावे. आपला नंबर सांग.
0: माझं नाव तुम्ही सर्वप्रथम घ्या, गोपाल दांदळे, विभाग कृषी संघ सिंधे, 91-30-59-80-12, 91-30-59-80-12 हा माझा नंबर आहे. तुम्ही केव्हाला फोन करू शकता, संकोच करता, 24/7 मी तुमच्या उपलब्ध शेतकऱ्यांसाठी.
1: शेतकऱ्यांनी सुद्धा या पद्धतीनं नक्की विचार करावा आणि सरांनी ज्या गोष्टी आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाच्या संदर्भामध्ये सांगितलेल्या आहेत त्या करायला काही हरकत नाही. तर आपण आमच्या श्रोत्यांसोबत जे हितगुज केलं आणि माहिती खूप सुंदर सांगितली याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीनं मी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार सर.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: तर मंडळी, आताच आपण गोपाल दांदळे कृषी सहाय्यक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांची हर्षदन डांगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: म्हणलो होतो का नाही
2: मला वाटत
3: कशी तरी माहिती सांगला. जैविक खत वापरा.
2: बरोबर.
3: आणि जैविक खत वापरून नेमकी कीटकनाशकाची जर माहिती तुम्ही जर ठेवल्या तर तुमचा बराचसा खर्च कमी येते. किती दिवसाचा तरी मी हा विचार करून राहिलो होतो.
2: हा
3: तर पहा कास्तकार बांधवांनो, तुम्हाला वारंवार रिक्वेस्ट करण्यात आली, तुम्हाला फोन नंबर देण्यात आला, तुम्हाला साऱ्या गोष्टी जाऊन सांगण्यात आल्या आणि काय काय करायचं कसं कसं करायचं या साऱ्या गोष्टीची माहिती आता तुम्हाला भेटली. पुढच्या वेळी मात्र आता तुमची चुकी करायची नाही. पण मी काम एक संचाय कहू ना.
2: बरोबर. मंडळी ऐकूया हा संदेश.
4: अरे पक्षियों तो हम खेत को बदले हैं, घातक रानों से कैसे बचाएं?
5: मतलब
4: देख बेटा, जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी सेहत बिगड़ लगी है और जब माटी ही क्लोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था ना, अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लगती पार्टी की तरफ और लोग पहली वाली बात कहा
0: परंतु सही डाले
4: सब नहीं अभी लाभ जागरूक परंपरागत विधि से फसल उगा रहे खर्चा कम और उपज की कीमत बेहतर पा
0: रहे
4: एक्सपीरियंस बता रहा है धूप में बस फेर नहीं किए हैं
0: ठीक है भाई मैं ऐसे से भी खेती शुरू करूंगा
5: माटी प्रेम की परंपरा है परंपरागत
1: भरमी का म्हणतो नेहमी नाही समजा आपण दिले हवामान कसं राहणार आहे हे जर होऊन टाकला आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही ट्रमची
2: नाही ते टिकवावंच लागेल ना त्याच्यानुसार आपले शेतकरी दुभगिनी काम करतात
1: हो तसं मग वाचून टाका किंवा सांगा कसं आहे म्हणजे त्या पद्धतीने बरोबर तयारीमध्ये राहतात लोक
2: बरोबर तर आता ऐकूया शेतकरी बंधू आणि भगिनींनो हवामान अंदाज डॉक्टर जयप्रभाव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जयचंद्र यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 4 ते 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस होऊन हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे सामान्य सल्ला पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकची कापणी किंवा मळणी राहिली असल्यास त्याची कापणी किंवा मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता शेती बंधूंनी उन्हाळी तीळ मूग भुईमूग आणि भाजीपाला पिकांची काढणी मळणी राहिली असल्यास त्यांनी काढणी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी शेताची खोल नांगरणी करावी त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचा कोष आणि घातक बुरशीनाशकाचा नायनाट होईल तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा शेतीची बांध बंदस्ती करून ठेवावी भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी खरीप हंगामाकरता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी शेतकरी बंधू आणि भगिनींनो सध्या खरीप हंगाम सुरू आहे त्यामुळे बियाणे खरेदी या संदर्भात जाणून घेऊया बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबलवरील सर्व माहितीसह म्हणजेच पिकाचे नाव जात गट क्रमांक बीज परीक्षणाची तारीख उगवण शक्ती शुद्धतेचे प्रमाण निवड वजन पत्ता तपासून घ्यावे तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजेच बिल घ्यावी त्यामध्ये बियाण्याचे नाव पीक वाण आणि बियाण्याची खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी शेतकरी बंधू आणि भगिनींनो उन्हाळी मूग संदर्भात जाणून घेऊया स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन मूग पिकाच्या नोंदणी आणि मळणीचे नियोजन करावे उन्हाळी मूग पिकाच्या शेंगांची तोडणी सायच्या वेळेस करून उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी शेतकरी बंधू आणि भगिनी उन्हाळी संदर्भात जाणून घेऊया उन्हाळी तीळ झाडाची पाने आणि बोट्या पिवळी पडू लागल्यास पीक कापणीस सुरुवात करावी कापणीनंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्या 3 ते 4 दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर मळणी करावी काढणीनंतर शेंगा बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी वाळवावे शेतकरी बंधू आणि भगिनींनो उन्हाळी संदर्भात जाणून घेऊया पुढील 5 दिवस कोरड्या हवामानाचा लक्षात घेता शेतकरी बंधूंनी धान पिकची कापणी किंवा मळणी राहिली असल्यास त्यांनी कापणी आणि मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे धान पिकाची मळणीची कामे शक्य नसल्यास ताडपत्री साहाय्याने झाकून ठेवावे धान पीक वाणाची भेसळ लिंब्या काढाव्यात धान पिकाची पक्वतेनुसार कापणी कोरडे हवामान असताना जमिनी लगत

0: करावी. कापले कापलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर पेंढ्या बांधून मळणीसाठी खळ्यावर रचून ठेवावी. शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्या मातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता करते, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन करता येते आणि त्यांची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली ते. तर शेतकरी बंधू आणि बहिणींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक. नमस्कार.
1: इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू पर.
2: चलो बोल रहे
1: हम खेत को बचा ले.

0: करता येते आणि त्यांची बचत होते. ज्या जमिनीची सुपीकता राखली ते तर शेतबंधू आणि बहिणींनो हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक. नमस्कार.
1: इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू पर
2: चला बोल
1: रहे हम खेत को बचा ले खाते कैसे खाने
2: मतलब
1: बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी सेहत बिगड़ने लगी है और माटी कमजोर पड़ेगी तो उपज से सेहतमंद होगी. अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लगती थी शुद्धता झलकती माटी की तंदुरुस्त. और पहली बार बात कहा
2: परंपरा में डाले
1: अब नहीं आज भी लाखों छात्र किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बढ़ पा रहे हैं.
2: सच है
1: रे बेटे एक्सपीरियंस से बता रहा है तुम्हें बात फेर नहीं किया है.
2: ठीक है भाई मैं भी ऐसे भी खेती करूंगा.
3: मासी प्रेम की परंपरा है
4: आता हवामान है जा मुलाखत तुम्ही तो वारा ही चांगला एक एक गोष्टी बरोबर रीतीने सुन राहिल्या आणि मी काम तो पुन्हा एक जर साधर गाणं वाजवला ना तर
0: बरोबर. आणि मला वाटतं आज तुझं गाणे ऐकण्याचाच मूड दिसतोय की काय
4: ऐकू गाणं कष्टकर बांधव हसतीन घरात थोडेसे बळी वाले एक गाणं लावूनच द्या
0: अगदी. आणि कार्यक्रमात गाणं असेल तरच तो कार्यक्रम अगदी छान वाटतो आणि उत्साह येतो कारण माहिती ज्ञान यासोबत मनोरंजन असायलाच हवं
4: नक्की
0: बरोबर.

0: तर आजचा कार्यक्रम आमच्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की आवडला असेल आपण अशी आशा करूया.
1: नक्की आणि पुढचा कार्यक्रम देखील ऐका सांगूया.
0: पुन्हा पुढच्या किसानी कार्यक्रम.
1: हो पण आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे, ते तू सांगायला विसरलाय.
0: हे महत्वाचं आहे.
1: तर मंडळी कार्यक्रमातून आता आम्ही निरोप घेतो आहोत, पण परत आपण भेटणार आहोत बरं का.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण करत होतात ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसिद्ध करण्यात आला.

103 मेगाहर्ट्झ FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. रात्री ठीक 8 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्रवरून कार्यक्रम सहक्षेप करीत आहोत. सर्वप्रथम भावधारा कार्यक्रमाचे गीत आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: गरोदरपणा ही बाहे खास सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र स्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
2: आकाशवाणी मुंबई।

0: मिताले राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चार पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनेंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओसो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियन सोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले।
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे।
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्क प्रधानमंत्री परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या 5 टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। महाराष्ट्रात ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ आणि पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत। यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं। भुवनेश्वर इथे पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करते। अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खताचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यावेळी दिले। केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं। येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत। दक्षिण अमेरिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर माहिती दिली। पुतीन यांची एका वर्षाली ही दुसरी भारत भेट असेल। गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला। नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली। ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधानांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई इंस्टाग्राम पेज तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 1.58 रुपये झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने

0: आणि डिझेल 54.08 रुपये दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र खांडुरी यांना आज डेहराडून इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षाचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवापकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007-2009 आणि 2011-2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला उत्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं ते सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सल से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज काही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. 2 प्रकारांचे कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी केएल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथा आणि वेगवान गोलंदाज गुनूर ब्रा यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायम करता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणुकीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यामध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृती योग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा आधार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी आवश्यकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबादचे 5 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालतू विधानसभा मतदारसंघात 21 रोजी होणार विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक्शांमधून भारतात होणारी गुंतवणूक देशभरात दुप्पट तर व्यापार 4 पटी नवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.